हम खडे थे साला सरकार से बड़े। नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। कस बबन म्हणीन तसं।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आरजन तुमच्या सोबत, आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. गुगल सर्चिंग बॉक्स आपण प्रत्येक जण वापरतो. अनेक युजर्स करते आहेत की जे गुगल सर्चिंग इंजिन ॲपचा वापर करतात, आणि भारत सरकारच्या इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं आता गुगल क्रोम डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी उच्च पातळीच्या धोक्याचा इशारा जारी केला आहे. ब्राउझरमध्ये तांत्रिक त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स वापरकर्त्यांना मॅलिशियस वेबपेज उघडायला भाग पाडू शकतं, आणि त्यामुळे तुमच्या डिव्हाइसचा ताबा घेतला जाऊ शकतो आणि यावर कोणताही कोड चालवू शकतो. त्यामुळे ही खूप मोठी रिस्क वापरकर्त्यांसाठी आहे. त्यामुळे तातडीनं गुगल क्रोम अपडेट करण्याचा सल्ला सरकारनं गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी दिलेला आहे. लवकरच गुगल क्रोमच्या ज्या काही आवृत्त्या आहेत किंवा जे काही नवीन व्हर्जन्स आहेत ते अपडेट करून घ्यावं असं सांगण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आहे अनु तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि त्याचबरोबर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्याचा पहिला मंगळवार आज आपण साजरा करतोय आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंगळागौरीचं व्रत आजही तितक्याच श्रद्धेनं आणि परंपरेनं केलं जातं. पार्वतीला हा देवी पार्वतीला दिवस समर्पित असतो. शिवशंभू शंकराला हा समर्पित असणारा दिवस आहे आणि विवाहित महिला अखंड सौभाग्य आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी मंगळागौर साजरी करतात. लग्नानंतरच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये नवीन मुली हे व्रत करतात. अगदी चौरंगावर केळीचे खांब, फुलांची सजावट आणि मंगळागौरीची स्थापना केली जाते. आजही अनेक महाराष्ट्रातल्या ठिकाणी रात्री जागरण केले जातात. विविध पारंपरिक खेळ, फुगड्या, गाणी खेळल्या जातात आणि या दरम्यान उपवास करून नक्कीच महादेवाची, शिवपार्वतीची उपासना, आराधना केली जाते. मंगळागौरीचे खेळ फार प्रसिद्ध आहेत. अनेक पारंपरिक खेळ आजही महाराष्ट्रामध्ये खेळले जातात आणि आज सगळ्या श्रोत्यांना, नगरकरांना, त्या सगळ्या सुवासिनींना श्रावणी मंगळवारच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि आता मी इथेच थांबते आहे, उद्या मी भेटायला येणार आहे. याच वेळी ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप खूप खूप स्वागत। आणि मंडळी खूप साऱ्या धम्माल गोष्टी घेऊन मी आले तुम्हाला भेटायला। पण मंडळी नेहमीप्रमाणेच आपण आपला शो सुरू करण्याआधी एक सुंदर असा पॉझिटिव्ह थॉट ऐकणार आहोत आणि त्यानंतर ऐकणार आहोत एक सुंदर गाणं। तर मंडळी आजचा सुविचार आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आशेचा दिवा पेटता असतो ना, त्याला आयुष्यातला अंधार कधीच अडवू शकत नाही। म्हणजेच की परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात एक छोटीशी जरी आशेचा किरण असेल ना, तरी सुद्धा आपण कोणत्याही संकटावरती मात करू शकतो। त्यामुळे मंडळी चला तर मग याच सकारात्मक विचारानं आजच्या कार्यक्रमाची आजच्या शोची फ्रेश अशी सुरुवात करूयात। पण एक सुंदर असं गाणं ऐकूयात। गाणं आहे चांद तू न भातला, अतिशय सुंदर असं गाणं आहे। हे गाणं एन्जॉय करा, भेटूया आपण थोड्याच वेळामध्ये याच म्युझिकल ब्रेक नंतर। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब नेहमीच म्हणायचे की स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. आणि याच वाक्याला प्रत्यक्षामध्ये जगले आहेत संगीता धायगुडे या एक सामान्य घरातील गृहिणी. ते थेट महानगरपालिका आयुक्तांपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे ना, तो मला थोडक्यात तुम्हाला सांगावासा वाटतोय बरं का. पण मंडळी, हा जो प्रवास होता तो अजिबात सोपा नव्हता. लहानपणी आजीकडून ऐकलेलं हुमान म्हणजे कोड हे पुढे जाऊन स्वतःच आयुष्यच एक कठीण कोड बनून समोर उभं टाकेल असं संगीताताईनं कधी वाटलं सुद्धा नव्हतं. आता लग्नानंतर 20 वर्षांनी पतीनं शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं, त्यांनी 12वी केली, BA पूर्ण केलं. पण अचानक एका रात्री ब्रेन हॅमरेजनं पतीचं निधन झालं. त्यांच्या हातामध्ये पैसे नव्हते, सोबत 2 लहान लेकरं होती आणि संपूर्ण भविष्याची जबाबदारी त्यांच्यावरती होती. पण त्यांनी हार मानली नाही. अनुकंपा तत्वावरती मिळालेली तुटपुंजा पगाराची जी नोकरी आणि मंत्रालयातील फेऱ्या मारत त्यांनी आपलं घर गवसलं मंडळी, घर सावरलं. पण संघर्ष त्यांचा इथेच थांबला नाही बरं का. वयाच्या 40वीमध्ये 2 मुलांचा सांभाळ करत दिवसातून अवघे 4 तास झोपून त्यांनी MPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कोणतीही प्रायव्हेट अकॅडमी लावली नाही, कठोर मेहनतीच्या जोरावरती त्या MPSC उत्तीर्ण झाल्या आणि अलिबागमध्ये मुख्याधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यांचा याच संघर्षावरती आणि जिद्दीवरती आधारित हुमान हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. आणि हे फक्त एका स्त्रीचं पुस्तक नाहीये तर संकटावरती मात करू पाहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी हा एक आशेचा किरण आहे. आणि म्हणूनच सखींनो, लक्षात ठेवा की परिस्थिती कधीच आपलं भविष्य ठरवत नसते. आपली जिद्द, आपले प्रयत्न हेच आपलं भविष्य घडवत असतात. त्यामुळं अनेक काही एकल महिला आहेत, त्यांना सुद्धा आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो. अनेक महिला विविध क्षेत्रांमध्ये आता कार्यरत आहेत, पण त्यांची जर बॅक स्टोरी आपण पाहिली ना मंडळी, तर खरंच खूप कठीण परिस्थितीतून अनेक महिला वावरत आहेत आणि त्या येत आहेत आणि त्या स्वतःचं अस्तित्व मिळवत आहेत. तर त्यामुळे मंडळी, या महिलांचा आपण एक विचार केला पाहिजे, त्यांचा संघर्ष डोळ्यासमोर पुढे ठेवून आपण आपली स्वप्न जगली पाहिजेत, जपली पाहिजेत मंडळी. अशाच विचारांसह आणि अशाच यशस्वी महिलांच्या गोष्टींसह आणि अनेक गप्पा गोष्टींसह आपण भेटूयात थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोड आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोड आलं ऊंट आलं

0: काकडो बम करते कस स्वांग करते लेवाड लंड गडवांग करते लेवाड लंड गडवांग करते
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप खूप खूप स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आता आपण थोडीशी हलकी फुलकी अशी चर्चा करूयात बरं का. आता या गोष्टी तर आपके और हमारे घर पे घर की ही बात है. तो मंडळी 2 मिनिटांमध्ये खाली येते की 2 मिनिटात खाली येतो हे वाक्य ना विज्ञानातल्या प्रकाश वेगापेक्षा सुद्धा जास्त काल्पनिक आहे. कारण कसं आहे भारतातल्या प्रत्येक घड्याळातल्या घरातल्या या घड्याळामध्ये 2 मिनिटांचा अर्थ असतो की अजून मॅचिंग कपडे काही सापडलेले नाही आहेत शोधायचे आहेत किंवा इस्त्री करायचे केस विंचरायचे बाकी आहेत. तयार होण्याचा हा खेळ म्हणजेच एक भन्नाट टाईम मॅनेजमेंट असतं आणि यामध्ये 2 प्रकारची माणसं असतात बरं का. यांना 8 वाजता निघायचं असेल तर हे 6 वाजेपासूनच अलार्म लावतात. पण घडतं काय तर 6 ते 7:30 पर्यंत अजून खूप वेळ आहे या भ्रमामध्ये फोन स्क्रोल करण्यात घालवतात आणि शेवट 5 मिनिटांमध्ये धावपळ करतात. त्याचसोबत यांना निघायच्या वेळेलाच शर्टचं बटन तुटल्याचं जाणवतं, मॅचिंग सॉक्स किंवा एकच सॉक सापडतो आणि मोबाईलचं चार्जरच गायब होतो. पण या सगळ्यामध्ये जास्त दाद दिली पाहिजे ना मंडळी तर या महिलांच्या आणि पुरुषांच्या आत्मविश्वासाला. जेव्हा समोरून फोन येतो ना की भाई कुठे आहेस तू, तर आपण बाथरूम मधूनच ओल्या केसांनी ओरडून सांगतो की बस आलेच 5 मिनिटांमध्ये सिग्नलला उभी आहे वगैरे. तर मंडळी हसण्यावरी नेण्यासारखा हा भाग आहेच आहे की 2 मिनिटांच्या चक्कर मध्ये कधी कधी चपला चुकीच्या पायामध्ये घातल्या जातात, कधी घरी पाकिटच राहतं. त्यामुळं शेवटी काय तर टाईम मॅनेजमेंटचे कितीही कोर्सेस केले तरी सुद्धा 2 मिनिट थांब ही आपली राष्ट्रीय भावना आहे आणि ही भावना काही भाई आपल्या मनातून जाणारी नाही आणि आपण सुधारणारतले नाहीये. तर एक हे तुमचं आमचं एक घरच्या गोष्टी आहेत ह्या. तर मला वाटलं की हे शेअर करावं कारण माझ्या बाबतीत असंच होतं. मला अनेक वेळा कुठेतरी बाहेर जायचं असलं ना तर मी इतकी घुटमळत बसते घरामध्ये घुटमळत बसते आणि नंतर जेव्हा शेवटचे 5-10 मिनिटं राहिलेले असतात ना तेव्हा घाई गडबड होते आणि मग काहीतरी माझं राहतं. तर मंडळी तुमचंही असं कधी होत आहे का याचं काही जर तुमच्याकडे मजेशीर किस्से असतील ना तर मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. तर आपल्या रेडिओ नगरचा संपर्क क्रमांक आहेच आहे 90111-23-90. यावरती तुमचे किस्से मला मेसेज करा, पाठवत जा आणि हे आपण मस्तपैकी आपल्या या शोमध्ये आपल्या श्रोत्यांना ऐकवत जाऊया. तर मंडळी अशाच भन्नाट गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज तुमच्या अगदी हक्काच्या आणि रोजच्या डोकेदुखीवरती म्हणजेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्सवरती बोलायला मी आली आहे. आता कोणीतरी यावरती बोललंच पाहिजे ना, त्यामुळे मी आले तुमच्याशी याबद्दल भरपूर साऱ्या गप्पा मारायला. मंडळी, सकाळी डोळा उघडल्या उघडल्या फोन हातात घेतला की स्क्रीनवरती 50 ते 60 नोटिफिकेशन चमकत असतात. ओपन केलं की काय बरं, लाल गुलाबाच्या फुलावरती चमकणारे शुभप्रभातचे मेसेज, अहो सूर्य अजून उगवायचा असतो पण ग्रुपवरती सूर्योदयाचे 10 GIF मेसेजेस जेव्हा केव्हाच आलेले असतात. त्याचसोबत मंडळी, आपल्या महिलांचे तर ग्रुप काय भन्नाट असतात बरं का. फॅमिली ग्रुप असतो, इथे रोज सकाळी काकू किंवा मावशी असा एखादा घरगुती उकड्या पाण्याचा किंवा हळदीच्या काड्यांचा जो फॉरवर्ड करणारा जो मेसेज आहे ना, तर तो आपल्याला आलेला असतो आणि जो मेसेज वाचून डॉक्टर सुद्धा विचारात पडत असतील बरं का. त्यासोबत शाळकरी मुलींचा ग्रुप असतो, एकीनं संध्याकाळी 5 वाजता चमचमीत शेवभाजी किंवा पुरणपोळीची रेसिपी टाकलेली असते आणि की तो सुरू होतो इमोजींचा पाऊस ना भाई. कोणत्याही मेसेज वरती इतके इमोजी सेंड केले जातात की बास भाई साहब. त्यासोबत आपला सोसायटीचा ग्रुप असतो, पाणी कधी येणार आहे, लिफ्ट का बंद आहे, आणि या मुख्य विषयांपेक्षा गुड नाईट गुड मॉर्निंगचे 50 ते 60 मेसेजेस असतात. त्यामध्ये जर एखाद्याचा बर्थडे असेल ना, तर बर्थडेचे मेसेज तर काही विचारूच नका. आणि मंडळी, यातली सर्वात भारी गोष्ट काय माहिती का, तर एखादा फॉरवर्ड मेसेज खरा आहे की खोटा आहे हे न बघता तो पुढचे 5 ग्रुप वरती फॉरवर्ड करणं, हा मेसेज 10 लोकांना पाठवा, संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल. अरे बाबा, ही बातमी मिळो ना मिळो पण समोरच्याचा फोन मात्र हँग नक्की होतो बरं का. पण खरं सांगू का सखींनो, हा गोंधळ कितीही डोक्याला ताप वाटला ना, तरी या ग्रुप्समुळं आपण एकमेकांशी जोडलेल्या राहतो. रोज धावपळीच्या मैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये आठवण काढण्याचं हे गोड माध्यम बनलेलं आहे आता. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आज तुमच्या ग्रुपवरती किती गुड मॉर्निंगचे फोटो पाठवले आणि किती तुम्हाला आले ना हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. भेटूयात आपण थोड्याच वेळात अशाच भन्नाट गोष्टींसह. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हाय हॅलो नमस्कार मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू तुमचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आजकालच्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये पोल्युशन आणि उन्हामुळे आपला चेहरा एकदम डल वाटायला लागतोय आणि पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करायला कोणाकडे वेळ पण नाहीये. त्यामुळे मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले अगदी किचनमध्ये उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनणारा एक इन्स्टंट नॅचरल लेप. आता साहित्य काय हवंय तर 2 चमचे बेसन, 1 चमचा ताजं दही, 1/2 चमचा मध आणि चिमूटभर हळद. आता वापरायचं एकदम सोपं आहे, तुम्ही हे नोटडाऊन करून घेऊ शकता. हे सगळं एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावरती छान लेप लावा. 15 मिनिट मस्तपैकी शांत बसा, गाणी ऐका. जेव्हा लेप सुकेल तेव्हा हलक्या हातानं स्क्रब करत कोमट पाण्यानं चेहरा धुवून टाका. आता धुतल्यानंतर आरशामध्ये बघाल तर काय, एकदम चेहरा जो आहे तो सॉफ्ट, फ्रेश, इन्स्टंट ग्लोईंग दिसेल. केमिकलचे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा हा घरगुती उपाय 100% सेफ आणि इफेक्टिव्ह आहे. आणि मंडळी आता या विकेंडला तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा, कसा वाटला मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप खूप खूप स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी आज आहे 18 ऑगस्ट। इतिहास उघडून पाहिला ना मंडळी तर आजचा दिवस जगातील तमाम महिलांसाठी खूप खूप खास आणि महत्वाचा आहे, कारण 18 ऑगस्ट 1920 रोजी म्हणजेच आजच्याच दिवशी अमेरिकेमध्ये 19वी घटना दुरुस्ती मंजूर झाली होती आणि तिथल्या महिलांना शेवटी मतदानाचा समान अधिकार मिळाला। आता विचार करा, ज्या अमेरिकेला आपण आज लोकशाहीचं एवढं मोठं प्रतीक मानतो तिथे सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी तब्बल 70 वर्षांहून अधिक काळ लढावा लागला होता। आंदोलनं झाली, मोर्चे निघाले, कितीतरी स्त्रियांनी संघर्ष केला आणि शेवटी या दिवशी त्यांच्या या लढ्याला मोठं यश मिळालं। आपल्या मताला किती किंमत असते ना मंडळी, आणि एका मतानं काय काय बदलू शकतं हे या इतिहासानं आपल्याला शिकवलंय। आणि म्हणूनच मंडळी हा हक्क सहजासहजी मिळालेला नाहीये, तो नेहमी जपायला हवाय। प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं मतदान नक्की असायला हवंय। तर मंडळी हा मतदानाचा जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे, आपल्या भारतीयांना मिळालेला आहे, तर तो आपण नक्कीच योग्य व्यक्तीला आपण निवडून दिला पाहिजे। तो आपला हक्क आहे आणि आपल्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला पुढे सामोरं जायचं आहे ते सुद्धा तुमच्या आजच्या मतावरून ठरत आहे। तर मंडळी अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. या सुंदर अशा गाण्यानंतर आम्ही आली आहे तुम्हाला भेटायला, नवनवीन अशा गोष्टी घेऊन छानपैकी गप्पा मारायला. मंडळी, आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू आहे. मी आहे आरजे रुजू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की निसर्गानं पांढरलेला हिरवा शालू आणि सण उत्सवांची ती प्रसन्न लगबग मनाला एकदम ताजीतवाणी करून जाते. आणि आज तर श्रावणातला पहिलाच मंगळवार आहे आणि म्हणजेच आपल्या नवविवाहित सख्यांचा, खास महिलांचा जो लाडका सण आहे तो मंगळागौरीचा. माहिती का मंडळी, मंगळागौर हे फक्त एक धार्मिक व्रत नाहीये तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि समृद्धीसाठी केली जाणारी एक सुंदर अशी आराधना आहे. पण या व्रताचं सर्वात खास आकर्षण काय असेल तर रात्रीचं ते उत्साही जागरण. नाकामध्ये नथ, हिरवा चुडा, पारंपरिक साडी नेसून जेव्हा महिला एकत्र जमतात आणि झिम्मा, फुगड्या, लाटाबाई लाट्या अशा तब्बल कितीतरी प्रकारच्या पारंपरिक खेळांचा थरार रंगतो. एका बाजूला खेळांमधून होणारा सुंदर शारीरिक व्यायाम आणि दुसऱ्या बाजूला मैत्रिणींच्या गप्पांमधून मिळणारा तो निखळ आनंद, यातून उत्तम कॉम्बिनेशन दुसरं काय असू शकतं मंडळी. आजच्या या मंगळागौरी निमित्त आपल्या सर्व सुवासिनींना, नवपरिणित्यांना आणि खूप खूप आणि सर्व माझ्या महिला मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. आज रात्री कोणकोणत्या फुगड्यांचा डाव रंगणार आहे हे मला नक्की कळवा आपल्या रेडिओ नगरमध्ये, म्हणजेच 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. कुठेही जाऊ नका मंडळी, भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, पावसाळ्यामध्ये स्वयंपाकघरात आर्द्रता वाढली की किचन प्लॅटफॉर्म सिंकच्या बाजूला किंवा भिंतीवरती काळी बुरशी जमा व्हायला लागते. आता ही बुरशी फक्त दिसायलाच वाईट नसते बरं का, तर आरोग्यासाठी सुद्धा तितकीच धोकादायक असते. पण काळजी करू नका, ही बुरशी घालवण्यासाठी किचन मधलेच हे 3 भन्नाट उपाय नक्की ट्राय करा जे आता मी तुम्हाला सांगते. मंडळी, स्प्रे बॉटलमध्ये समप्रमाणामध्ये व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. बुरशी असलेल्या जागेवरती फवारा. 45 मिनिट तसंच ठेवा आणि कोरड्या कापडानं नंतर पुसून टाका. त्यासोबत दुसरी एक ट्रिक आहे, कोपऱ्यांमध्ये हट्टी बुरशी असेल ना मंडळी, तर बेकिंग सोड्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा, त्याची पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांनी जुन्या टूथब्रशनं घासून जागा स्वच्छ करा. त्याचसोबत मंडळी, टाईल्सच्या सांध्यांमधील बुरशीसाठी 3% हायड्रोजन पेरोक्साईड फवारा आणि 15 ते 20 मिनिटांनी पुसून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये हवा ही खेळती असायला हवी आहे. सिंक भोवती साचलेलं पाणी लगेच कोरड्या कापडानं पुसत चला आणि मंडळी हे तुम्ही ट्राय करा, कारण शेवटी प्रश्न आहे आपल्या आरोग्याचा. तर हे नक्की तुम्ही ट्रिक वापरून बघा, कसे वाटले मला नक्की सांगा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं खूप सारं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आता ऑगस्ट महिन्याचे ऑलमोस्ट म्हणजे आता 15 दिवस तर उलटून गेलेलेच आहेत. आता महिना अखेर जवळ येतोय आणि महिना अखेर आला की माझे सगळे पैसे कुठे गेले असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असणारच आहे. पगाराचा पगार होतो आणि लगेच खातं रिकाम सुद्धा होतं. पण काळजी करू नका, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे फायनान्सचा एकदम सोपा 50-30-20 नियम, जो तुमचे पैसे स्मार्टली मॅनेज करेल. तुमच्या मासिक उत्पन्नाचे 3 भाग करायचे. 50% अत्यावश्यक खर्चासाठी, यामध्ये घर भाडं, किराणा, वीज बिल आणि मुलांचं शिक्षण यांसारख्या टाळता न येणाऱ्या गरजा ठेवा. त्यासोबत 30% म्हणजे आवड आणि छंदांसाठी असलं पाहिजे. आता आपले आता सणासुदीचे दिवस सुरू आलेत. आता कालच नागपंचमी होऊन गेला, आता रक्षाबंधन आहे, दहीहंडी आहे, गणपती येत आहेत. तर सण, फिरणं असेल, शॉपिंग असेल, चित्रपट पाहणं असेल, तर या मनोरंजनाच्या आणि महत्वाच्या गोष्टींसाठी 30% रक्कम ही तुमच्याकडे सेव पाहिजे आणि 20% बचत आणि गुंतवणूक हा भाग सर्वात महत्वाचा आहे. उरलेले 20% पैसे अजिबात खर्च करायचे नाहीयेत आणि भविष्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी हे करायचे तुम्हाला उपयोगाला आणायचे ते. तर मंडळी आता अनेकांसाठी कसं असतं की आधीच खूप सारे खर्च असतात तर एवढे पैसे सेव्ह करणं जमत नाही. तर मंडळी पण आता हीच वेळ आहे, तुम्हाला तुमचे पैसे सेव्ह करावे लागणार आहेत कारण महागाई आता एवढी वाढली आहे, पुढचा प्रवासही आपल्याला गाठायचा आहे. त्यामुळं आत्ताच थोडी थोडी तुम्ही बचत करा. आता मी जे उपाय सांगितले ते जरी तुम्हाला पॉसिबल होत नसेल तरी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढे पॉसिबल होत आहेत तेवढे पैसे तुम्ही साईडला ठेवा, त्याची बचत करा, योग्य ठिकाणी ते तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि मंडळी बघा मग पुढे जाऊन तुम्हाला एक, आता तुम्ही अडचणीत दिवस काढताय, आता तुम्ही बचत करताय, पण पुढे जाऊन तीच हळूहळू जे थेंबे थेंबे तळे साचे असं आपण म्हणतो ना, तर ती जी रक्कम आहे ती तुम्हाला खूप उपयोगात पडणार आहे. तर मंडळी तुम्ही नक्की सेव्हिंग करा आणि मंडळी अशाच टेक्निकसाठी ट्रिकसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77-727-505 किंवा 90-110-26-495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि आपण आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण भरपूर सारे गप्पा मारल्या आणि उद्या पुन्हा भेटत आहोत आपण 11 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेमध्ये गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. त्यामुळे मंडळी, आता मस्तपैकी आज दिवसभरामध्ये आपल्या रेडिओच्या कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला मिळतेच आहे, गाण्यांचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. तर छानपैकी तुम्ही स्टे ट्यून रहा आणि छानपैकी या गाण्यांचा आस्वाद घ्या, एन्जॉय करा मंडळी. आणि आता थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला. तर मंडळी, आपण भेटूयात उद्याच्या सेगमेंटमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा, हसत रहा. मंगळागौरीचा आज जो सण आहे तर तो उत्साहाने साजरा करा. आणि कसं वाटलं तुम्हाला मंगळागौरीचा सण, तुमच्याकडे कसा साजरा करतात, काय काय नवीन गोष्टी तुम्ही एन्जॉय करताना, या मला तुम्ही नक्की कळवा आपल्या 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांच्याच वाढदिवस आहे। मंडळी, आपल्या स्नेहालयाशी गेल्या अनेक वर्षापासून प्रेमाचं, आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या मंदाकिनी जयप्रकाश संचिती मॅडम यांचा आज वाढदिवस आहे। मंदाकिनी मॅडम स्नेहालयाचे प्रत्येक कामात, प्रत्येक उपक्रमात आणि प्रत्येक चांगल्या कार्यात आपण नेहमीच मनापासून सहकार्य करत आला आहात। तुमची ही साथ आमच्यासाठी फक्त सहकार्य नाही तर आपुलकीची आणि प्रेमाची एक सुंदर भावना आहे। गरज असो, एखादा उपक्रम असो किंवा स्नेहालयाच्या मुलांसाठी काही चांगलं करायची संधी असो, तुम्ही नेहमीच आपलेपणाने पुढे येता। म्हणूनच तुमचं आणि स्नेहालयाचं नातं हे केवळ संस्थेशी जोडलेलं नातं नसून एक सुंदर माणुसकीचं नातं आहे। आणि आज तुमच्या वाढदिवसानिमित्त रेडिओ नगर 90.4 एफएमच्या संपूर्ण टीमकडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि यशाची अशीच बरसात होत राहो। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच खुलत राहो आणि स्नेहालयासोबतचं तुमचं हे प्रेमाचं नातं असंच वर्षानुवर्ष अधिक घट्ट होत राहो, हीच मनापासून सदिच्छा। तर नगरकर, वाढदिवस म्हटलं म्हणजे आवडतं गाणं आलं तर मंदाकिनी मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। दिल का भवरा करे पुकार हे सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। हे गीत 1963 सालच्या तेरे घर के सामने या चित्रपटातील असून ते आपल्या सर्वांचे लाडके महान गायक मोहम्मद रफी यांनी आपल्या जादू आवाजात गायला आहे। या गीताला SD बर्मन यांचं संगीत आणि हसरत जयपुरी यांचे शब्द आहेत। या गाण्यात देव आनंद आणि नूतन यांची सुंदर जोडी पाहायला मिळते। तर मंदाकिनी मॅडम हे खास तुमच्यासाठी, ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणजे प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमान आणि देशप्रेमाची भावना जपणारा दिवस. या देशभक्तीच्या उत्साहात अहिल्यानगर शहरातील अहिल्याबाई होळकर शाळा मनपा क्रमांक 11 येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात तिरंग्याची सजावट, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशभक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला. ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातून स्वातंत्र्य दिनाचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला. या कार्यक्रमामागची तयारी, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन नेमका कशा पद्धतीने साजरा करण्यात आला, तर चला अहिल्याबाई होळकर शाळा मनपा क्रमांक 11 येथे साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची ही खास माहिती ऐकवत आहे अहिल्याबाई होळकर शाळेतील शिक्षक सचिन वाघ सर. चला तर मग आपण ही ऐकूया अहिल्याबाई होळकर शाळा मनपा क्रमांक 11 मध्ये स्वातंत्र्य दिनाचा खास सोहळा कशा पद्धतीने रंगला.
1: नमस्ते, माझे नाव सचिन वैजीनाथ वाघ असून स्नेहालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहज्ञानदीप प्रकल्प अंतर्गत मी अहिल्याबाई होळकर मनपा शाळा क्रमांक 11 या ठिकाणी शिक्षक या पदावर काम करत आहे. प्रथमतः आपणास 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा. 80वा स्वातंत्र्य दिन आपण आपल्या देशामध्ये संपूर्ण उत्साहात साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही अहिल्याबाई होळकर मनपा शाळा क्रमांक 11 येथे स्वातंत्र्य दिन आनंदात आणि उत्साहात साजरा केला. प्रथमतः आमचे प्रमुख पाहुणे बागेश्री जरंडेकर मॅडम यांचे आम्ही दिमाखामध्ये व मुलांनी व बाळगोपाळांनी स्वागत केले. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. झेंडावंदनानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्रगीत गायले गेले. ही संपूर्ण सूत्रसंचालनाची जबाबदारी सचिन वाघ यांनी पार पाडली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व शाळेतील इतर सर्व शिक्षकांचा देखील छान प्रकारे सत्कार करण्यात आला. व त्यानंतर विद्यार्थ्यांनी आम्ही विद्यार्थ्यांचे गाण्यांवरती कवायत प्रकार बसवले होते. ते विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशी कवायत प्रकार आपल्या प्रमुख पाहुण्यांना करून दाखवले आणि त्या कवायत प्रकारामुळे पाहुण्यांचे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलला. त्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून, कवायतीच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर आपल्या प्रमुख पाहुणे बागेश्री जरंडेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि 80व्या स्वातंत्र्य दिनाविषयी माहिती सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी मुलांना संपूर्ण माहिती सांगितली आणि त्याच्यामध्ये एक आवर्जून उल्लेख देखील केला की आपला स्नेहालयाचा उडान प्रकल्प हा संपूर्ण 18 वर्षाच्या आतील मुलींवरती काम करत आहे हे देखील आवर्जून सांगितले व मुक्त वाहिनीचा देखील जरंडेकर मॅडम यांनी उल्लेख केला. या दोन प्रकल्प तळागाळातल्या समाजामध्ये काम करत असताना ज्या पीडित महिला आहेत की ज्या मुली 18 वर्षाच्या आतमधल्या मुली आहेत त्या मुलींना स्वतःचं आत्मसंरक्षण आपण कसं करायचं, बालविवाह उडान प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाह कसा रोखायचा, आपण तो बालविवाह कसा रोखला पाहिजे, मुलांना हे जरंडेकर मॅडम यांनी हे सांगितलं की स्वतःची काळजी स्वतः कशी घ्यायची. जर एखादा व्यक्ती आपली छेडछाड करत असेल किंवा आपल्याला त्रास देत असेल तर आपण ते कोणाला सांगायचं, शाळेतील शिक्षकांना, आपल्या आईवडिलांना, शेजारी पाजाऱ्यांना किंवा पोलिसांना सांगायचे, जेणेकरून आपण त्याच्यापासून बचाव करू शकतो. आणि आपण दररोज नेहमी शाळेत यावे, वडीलधाऱ्या माणसांचा मान राखावा, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास करावा, दररोज शाळेत येऊन शिक्षकांशी गप्पा गोष्टी कराव्यात, एकमेकांशी कम्युनिकेशन करावं, अशा अनेक गोष्टी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सोप्या आणि आपल्या समर्पित शब्दामध्ये सांगितल्या. या सर्व गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना खूप आणि छान प्रकारे समजल्या आणि त्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देखील देण्यात आली. जे विद्यार्थी दररोज शाळेमध्ये येतात, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास करतात, आपली स्वतःची काळजी घेतात, वडीलधाऱ्या माणसांची मान ठेवतात, वेळेचे बंधन पाळतात, वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धेमध्ये, ड्रॉइंग स्पर्धेमध्ये भाग घेतात, अशा विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण बक्षीस दिले. त्यामुळे आपलं काम मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की 4 ते 5 मुलांनी मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये भाषणे देखील केली. याच्यामधून सर्वात महत्त्वाचे समजते की विद्यार्थ्यांच्या आपण नुसता 15 ऑगस्ट साजरा नव्हे केला, तर विद्यार्थ्यांच्या आपण कलागुलांना वाव दिला, त्यांना स्टेज निर्माण करून दिलं, त्यांच्यामध्ये असलेल्या जी काही उपजत शक्ती आहे त्यांना आपण पुश केलं, त्यांना आपण वाव दिला आणि विद्यार्थ्यांना समोर आणण्याचं काम आपण केलं, त्यांना स्टेज डेअरिंग निर्माण करून दिली, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवला, जेणेकरून ते भविष्यासाठी आपल्या देशाचे सक्षम आणि निरोगी नागरिक बनतील या हेतूने आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम केले आहे. आपण सध्या स्नेहज्ञानदीप प्रकल्पाअंतर्गत जी काही झोपडपट्टीमधील, आपण त्याला सेवा सदन म्हणतो, सेवा सदनमधील जी काही प्रगत मुले आहेत, शाळेत न जाणारी मुले आहेत, ज्यांना शाळेची आवड नाही, जे शाळेपासून वंचित आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, अशा मुलांना किंवा अप्रगत मुले, अशा मुलांना आपण शाळेच्या प्रवाहात आणणे, त्यांना चांगलं शिकवणे, त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण देणे, विविध टॉय बँकचा वापर करणे, शैक्षणिक साहित्याचा वापर करणे, डिजिटल युगाचा वापर करून आपण त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम आपण मोठ्या प्रमाणातून स्नेहालयाच्या या स्नेहज्ञानदीप प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करत आहोत. तर अशा प्रकारे बाळ गोपाळांनी सुंदर प्रकारे स्वातंत्र्य दिन मोठ्या प्रमाणात आणि आनंदात आणि उत्साहात साजरा केला आणि प्रभात फेरी देखील काढली व विद्यार्थी प्रभात फेरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या देशाच्या घोषणा देत होते आणि या घोषणेच्या माध्यमातून परिसर सर्व दुमदुमला आणि पालकांनी देखील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केले. या कार्यक्रमासाठी पालक वर्ग देखील छान प्रकारे उपस्थित होता. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरून आणि मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे हा 80वा स्वातंत्र्य दिन आनंदात आणि उत्साहात आपल्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला आणि त्यामुळे प्रमुख पाहुण्यांना देखील हा 80वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम खूप आवडला आणि विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आवडला. शेवटी कार्यक्रमाची सांगता अहिल्याबाई होळकर मनपा शाळे 11 शाळेचे मुख्याध्यापक चिकने सर यांनी समारोप केला. शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. जो विद्यार्थ्यांना खाऊ दिला त्या खाऊमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खूप हसू उमटले, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. शेवटी आपल्या प्रमुख पाहुण्या जरंडीकर मॅडम यांनी कार्यक्रमाचा निरोप घेतला, आमचा निरोप घेतला आणि आम्ही त्यांना पण निरोप दिला. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्तमरित्या शाळेमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचा मतितार्थ असा की आपण आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहोत, पण आपण एकत्र येऊन या स्वातंत्र्य दिनाच्या आणि 26 प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतो. आपण सर्व आपला जाती धर्म विसरतो, आपण कोणत्या जातीचा आहे, आपण कोणत्या धर्माचा आहे, आपण कोणत्या पंथाचा आहे, आपण सर्व हे विसरतो आणि एका गुणगोविंदाने आपण एकत्र येतो आणि आपण एकमेकांचे भाऊ बहीण आहोत, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो, एकमेकांचे प्रश्न सोडवतो, एकमेकांच्या आनंदामध्ये सहभागी होतो, एकमेकांना मदत करतो, एकमेकांना सपोर्ट करतो. अशा प्रकारचा आपण हा एकत्र येऊन हा सण, हा राष्ट्रीय सण आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. म्हणूनच आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असे आपण म्हणतो आणि त्याच उक्तीप्रमाणे आज आपण वावरत आहोत. 150 वर्षे स्वातंत्र्य झाले आपल्या देशाला, तरी देखील काही गोष्टी आपल्यामध्ये कमतरता भासते, त्या गोष्टी आपण भरून काढल्या पाहिजे. उदाहरणार्थ स्वच्छता, आपण स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे, त्यानंतर देशाविषयीचं भान राखलं पाहिजे, त्यानंतर ज्यानंतर झाडे लावली पाहिजे, जंगलतोड केली पाहिजे, त्यानंतर शैक्षणिक सामग्रीचा, शासनाच्या सामग्रीचा आपण तंतोतंत वापर केला पाहिजे, कारण जेणेकरून जर आपण त्याचा वापर व्यवस्थित नाही केला, तोडफोड केली, तर त्या ते आपलंच नुकसान आहे. अशा गोष्टींचा आपण वापर योग्य रीतीने केला पाहिजे. आपण सर्वांना मदत केली पाहिजे, एकमेकांशी कम्युनिकेशन साधलं पाहिजे, एकमेकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, एकमेकांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे, एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे, सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी करून आपल्याला एक सामाजिक जीवन, सामाजिकरण काय असतं, कुटुंब काय असतं, समाज काय असतो, हे सर्व आपल्याला एकत्र करून पुढे जायचे आहे. तर आपण निश्चित याच्यामध्ये आणखी आपण छान प्रकारे सुधारणा करून आपण एक सक्षम आणि निरोगी नागरिक कसे आहोत हे आपण आपण दाखवून देणार आहात आणि भविष्यामध्ये आपण आपल्या देशाचे एक आधारस्तंभ आहोत, एक प्रामाणिक राहणारे नागरिक आहोत हे आपण दाखवून देणार आहे. अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाचा मतितार्थ होता. शेवटी रेडिओ नगर 90.4 FM यांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांना देखील थँक्यू आणि त्यांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच आम्हाला वेळोवेळी संधी उपलब्ध करून द्यावी. आम्ही जे काम करतो आहे विद्यार्थ्यांसाठी, ते काम आमच्या शाळेपुरतं सीमित न राहता ते लोकांना समजावे, समाजाला समजावे आणि आपले काम समाजापर्यंत पोहोचल्यामुळे लोकांना देखील समजेल की आपली स्नेहालय संस्थेचं नाव आणखी उंचावेल, आपले स्नेहानदी प्रकल्पाचं आणखी नाव उंचावेल आणि आपल्या रेडिओ सेंटरचं देखील नाव उंचावेल आणि छान प्रकारे आपण आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचू. ही माहिती आपल्यापर्यंत न ठेवता लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जे हे रेडिओ सेंटरचं माध्यम उपलब्ध करून दिले आहे त्याबद्दल सर्वांना थँक्यू आणि 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.

धन्यवाद सचिन सर. नगरकर, आपण ऐकलं सचिन वैजनाथ वाघसर यांच्याकडून अहिल्याबाई होळकर शाळा मनपा क्रमांक 11 येथे स्वातंत्र्य दिन कशा प्रकारे उत्साहात साजरा करण्यात आला याची माहिती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि आपल्या स्वातंत्र्याविषयी जाणीव निर्माण करणारे असे उपक्रम खरंच कौतुकास्पद आहेत. अशा सुंदर उपक्रमाची आणि आपल्या शहरातील शाळा, विद्यार्थी आणि संस्थाच्या सकारात्मक कामाची माहिती आपण ऐकणार आहोत. आपण स्नेहवार्ता आपल्या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर आज वाढदिवस आहे. संगीता इरेवाड यांचा आज वाढदिवस आहे. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडलेल्या आहेत. ह्या आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. संगीताताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. संगीताताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. महाकाल महादेवाचं हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा कशा प्रकारे साजरा करण्यात आला ते आपण ऐकूया. उत्कर्ष बालभवन कोठला या ठिकाणी साजरा झालेला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपल्याला ऐकवत आहे काळे मॅडम. या उत्कर्ष बालभवन मधील शिक्षिका असून ते आपल्याला ऐकवत आहेत, तर आपण ते ऐकूया. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार, मी सुप्रिया काळे, स्नेहालय संचालित उत्कर्ष बालभवन कोठला येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्नेहालय संचालित उत्कर्ष बालभवन कोठला येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया मॅडम यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर पालक, महिला, शिक्षक, विद्यार्थ्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रगीत व झेंडा गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मिनाज मॅडम यांनी केली. त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व, स्वातंत्र्य सैनिकाचे योगदान आणि देशाप्रती प्रत्येकाची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व, नियमित अभ्यास, नवीन कौशल्य आत्मसात करणे, स्वतःचे ध्येय निश्चित करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात पुढे कसे जाता येईल याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या संधीचा योग्य उपयोग करून स्वतःच्या प्रगतीसोबतच समाजाच्या प्रगतीसाठीही योगदान द्यावे असा संदेश मान्यवरांनी दिला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थित मान्यवर व पालकांनी कौतुक केले. कार्यक्रमामध्ये वस्तीतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून बालभवनामार्फत मिळणाऱ्या सहकार्याबद्दल, तसेच विविध उपक्रमांमुळे त्यांना व त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या संधीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. महिलांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीचा विशेष आयाम प्राप्त झाला. कार्यक्रमाच्या शेवटी रुबीना मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, पाहुणे, पालक, महिला, विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते बालभवनातील मुलांना पॅटीस आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने खाऊ स्वीकारला. अशा प्रकारे स्नेहालय संचालित उत्कर्ष बालभवन कोठला येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि सामाजिक सहभागातून यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिक्षणाची प्रेरणा, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या उत्कर्ष बालभवन येथील शिक्षिका काळे मॅडम. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कशा प्रकारे त्यांच्या बालभवन मध्ये साजरा करण्यात आला याविषयी त्यांनी आपल्याला ऐकवलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आत्ताच आपण ऐकला आहे उत्कर्ष बालभवन कोठला या ठिकाणी कशा प्रकारे साजरा करण्यात आला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. तर त्याचबरोबर नगरकर 15 ऑगस्ट 2026 रोजी स्नेहालय संचलित विविध बालभवनमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे एकल महिलाच्या हस्ते ध्वजारोहण, कुटुंबाची जबाबदारी एकट्याने सांभाळत आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या महिलांच्या संघर्षाला आणि जिद्दीला सलाम करण्यासाठी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सिद्धार्थनगर ऊर्जा बालभवन हे भिंगार या ठिकाणी आहे. त्याचबरोबर क्षितिज आणि परिस बालभवन हे आपल्या अहिलनगर येथील रामोळी परिसरात आहे. त्याचबरोबर मलाला बालभवन, डॉक्टर SK हळबे बालभवन, संजय नगर आणि कोठला या ठिकाणी उत्कर्ष बालभवन आहे. इथे विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, विविध सांस्कृतिक उपक्रम केले. एकल महिलांनाही आपले मनोगत व्यक्त करत बालभवन कडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल भावना व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे संघर्ष करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी देणे असा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हा कार्यक्रम स्नेहालय बालभवन प्रकल्पाच्या मानस संचालिका वैशाली चोपडा आणि स्नेहालय अनिवासी प्रकल्प विभागाचे संचालक हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यासाठी बालभवन टीम, समन्वयक आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. जिच्या हातात कुटुंबाचा भार तिच्याच हातातून तिरंगा साकार. एकल महिलांच्या संघर्षाला सलाम, शिक्षणातून उज्ज्वल भारताचा संकल्प. तर मंडई एकल महिलांच्या हस्ते आपलं ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे निशा विशाल शेंगाडे यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. निशाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, महाकाल सरकार. हे फक्त ऐकूया रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आजचा पिक्चर अभी बाकी है या सेगमेंट मध्ये आपण ऐकणार आहोत गीतकार गुलजार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी दिग्दर्शित केलेल्या लिहिलेल्या आणि त्यांचीच गीतं असलेला एक अत्यंत गाजलेला चित्रपट जो 1996 साली प्रदर्शित झाला होता तो म्हणजे माचिस. आतंकवाद हा मुख्य विषय असलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या चंद्रचूड सिंग, तब्बू, ओमपुरी, कुलभूषण खरबंदा, जिम्मी शेरगिल, कंवलजीत सिंग आणि नसीरुद्दीन शाह यांनी. चित्रपटाला संगीत दिलं होतं विशाल भारद्वाज यांनी आणि निर्माते होते आर व्ही पंडित.

तेव्हा जसवंत सिंग रंधवा, राज जुत्सी. आता आपण येऊया चित्रपटाच्या कथानकाकडे. तब्बू पंजाबमधील एका छोट्याशा गावात आपल्या वृद्ध आईसोबत राहतात. कृपाल सिंग म्हणजे चंद्रचूड सिंग हा जसवंतचा बालपणीचा मित्र आणि वीराचा मंगेतर. तो आपल्या आजोबांसोबत त्यांच्या घराजवळच राहतो. एका दिवशी सहाय्यक पोलीस आयुक्त खुराणा आणि इन्स्पेक्टर वोहरा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यांच्या गावात जिमी शेरगिल यांचा शोध घेण्यासाठी येतात. जिमीने कथितरित्या भारतीय खासदार केदारनाथ यांच्या हत्येचा प्रयत्न केलेला असतो.

जसवंत गंमत म्हणून पोलिसांना आपल्या जिमी नावाच्या कुत्र्याकडे घेऊन जातो. त्यामुळे अपमानित झाल्यामुळे खुराना आणि वोहरा जसवंतला चौकशीसाठी आपल्यासोबत घेऊन जातात. जसवंत अनेक दिवस परत येत नाही, त्यामुळे कृपाल जसवंतच्या कुटुंबाची काळजी घेत असतानाच त्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये चक्रा मारतो. अखेर 15 दिवसानंतर जसवंत परत येतो, मात्र पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते. हे पाहून कृपाल संतापतो.

पोलिसांच्या क्रूरतेविरुद्ध लढण्यासाठी कृपाल कायदेशीर मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला कोणतीही मदत मिळत नाही। त्यामुळे तो आपल्या चुलत भावाचा जितेचा शोध घेण्यासाठी निघतो। जितेचे दहशतवादी गटांशी संबंध असतात। जितेचा शोध घेत असताना कृपालची भेट सनातन म्हणजेच ओमपुरी यांच्याशी होते। तो सनातनला बसमध्ये बॉम्ब बसवताना पाहतो। एका डाब्यावर पुन्हा सनातनची भेट झाल्यावर कृपाल त्याला आपली कहाणी सांगण्याची विनंती करतो। सनातन त्याला कमांडर कुलभूषण खरवंदा यांच्या ट्रकमधून प्रवास करण्याची परवानगी देतो। या ट्रकमध्ये घरगुती पद्धतीने तयार केलेले बॉम्ब आणि दोन दहशतवादी असतात। त्यांच्या तळावर पोहोचल्यानंतर कृपाल आपली व्यथा सांगतो। तेव्हा त्याला कळते की जिते हा पोलिसांचा खबरी असल्यामुळं कमांडरने त्याला ठार केले आहे। कृपालची पार्श्वभूमी, त्याचे कुटुंब आणि त्याची परिस्थिती समजल्यानंतर कमांडर त्याला समज देतो आणि सांगतो की ते व्यावसायिक खुनी नाहीत। तो कृपालला खुरानाची हत्या स्वतः करण्यास सांगतो आणि त्याला आश्वासन देतो की त्यांचा गट त्याचे शक्य तितके संरक्षण करेल।

हळूहळू कृपाल गटातील इतर सदस्यांचा आणि सनातनचा विश्वास आणि आदर मिळवतो. ते त्याला सांगतात की ते राष्ट्रवादी किंवा धार्मिक कारणांसाठी नव्हे तर आपले मूलभूत नागरिक हक्क आणि आत्मसन्मान यासाठी लढत आहेत. सनातन त्याला सांगतो की तो अशा व्यवस्थेविरुद्ध लढत आहे जी निरपराध लोकांना लक्ष्य करते आणि सामान्य माणसांच्या मूल्यांना कमी लेखते. नंतर कृपालला कळते की सनातन हा 1947 भारताच्या फाळणी दरम्यान झालेल्या सांप्रदायिक हिंसाचाराचा साक्षीदार आहे. तसंच 1984 शीख विरोधी दंगलीमध्ये त्याने आपल्या कुटुंबातील अनेक सदस्य गमावले होते. सनातनचे म्हणणे असते की राजकीय फायद्यासाठी समाजात फूट पाडण्यासाठी प्रयत्न केवळ सत्ताधारी वर्ग करत असतो. गटासोबत प्रशिक्षण घेत असताना कृपाल खुरानाची हत्या करण्याची योजना आखतो. एका वर्षानंतर तो गर्दीच्या बाजारात सर्वांसमोर खुरानाची हत्या करतो. गायब होण्यापूर्वी तो शेवटच्या वेळेस जसवंत आणि वीरानला भेट. गटाच्या तळावर परतल्यावर कृपालला तो तळ रिकामा असल्याचे दिसते. काही दिवस लपून राहिल्यानंतर गटातील एक सदस्य त्याच्याशी संपर्क साधतो आणि सांगतो की कमांडरने हिमाचल प्रदेशात गटाचा नवीन तळ उभारला आहे. कमांडर कृपालला सांगतो की पोलिसांनी त्याच्यावर संशय आला आहे आणि त्यांनी जसवंतला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कृपालला हळूहळू जाणवते की सामान्य जीवनात परतण्याचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत. त्यामुळे तो या गटालाच आपले कुटुंब मानू लागतो. गट आता एका नव्या मोहिमेची तयारी करत असतो आणि क्षेपणास्त्र चालवणाऱ्या तज्ज्ञांच्या आगमनाची वाट पाहत असतो. कृपाल स्थानिक भागात नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा सनातन त्याला सावध करतो की माध्यमांच्या दृष्टीने तो आता एक दहशतवादी आहे.

गटातील कुलदीप नावाच्या एका सदस्याचा पोलिसांशी सामना आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या दृष्टीने तो त्यांच्या पदोन्नतीचे साधन मानला आहे. आपल्याला कुलदीप सनातनकडे आपल्या घरी जाण्याची परवानगी मागतो. तो घरी गेल्यावर कॅनडाला स्थलांतर करण्याचे आश्वासन देतो. सनातन अनिच्छेने त्याला परवानगी देतो, मात्र त्याच्या बॅगेत एक बॉम्ब ठेवतो, त्यामुळे वाटेतच कुलदीपचा मृत्यू होतो. दरम्यान कृपालला कळते की त्याचा एक सहकारी जयमल सिंग हाच प्रत्यक्षात जिमी आहे, ज्याचा शोध घेण्यासाठी त्या दिवशी पोलीस जसवंतच्या घरी आले होते. यानंतर क्षेपणास्त्र चालवणारी व्यक्ती तिथे येते आणि कृपालला समजते की ती दुसरी कोणी नसून त्याची मंगेतर वीरा आहे. एके दिवशी दोघांना एकांतात वेळ मिळतो तेव्हा वीरा कृपालला सांगते की खुरानाच्या हत्येनंतर जसवंतला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते आणि तेथे त्याला अत्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याने तुरुंगात आत्महत्या केली. या दुःखद घटनेची बातमी समजल्यानंतर त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. त्यानंतर इन्स्पेक्टर वोहरा रोज त्यांच्या घरी येऊ लागला. या सर्व परिस्थितीला कंटाळून वीरांनीही कृपालच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. कृपाल आणि वीरा यांच्यातील जवळीक पुन्हा वाढू लागते. नंतरच्या गटाच्या मोहिमेचा खरा उद्देश समोर येतो, खासदार केदारनाथ यांची हत्या करण्याचा कट. केदारनाथ यापूर्वी जिमीच्या हल्ल्यातून बचावले होते. एकत्र असताना कृपाल आणि वीरा गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतात. वीरा कृपालकडे असलेली सायनाइडची गोळी चोरते. पोलिसांच्या ताब्यात सापडल्यास आत्महत्या करण्यासाठी गटातील प्रत्येक सदस्याला अशी गोळी दिलेली असते. गुप्तपणे एका शीख धार्मिक स्थळाला भेट देत असताना कृपालला इन्स्पेक्टर ओहोरा दिसतो. केदारनाथ यांच्या तवऱ्याच्या सुरक्षेची जबाबदारी ओहोरावर असते. कृपाल त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी पोचतो, मात्र ओहोराला मारण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस त्याला अटक करतात. दरम्यान गटातील एका सदस्याने कृपालला ओहोराच्या घरात शिरताना पाहिलेले असते. कृपाल

आणि वजीरेनला वीराला ठार करण्यास सांगतो. मात्र वीरा स्वतःची सुटका करून घेते आणि वजीरेनला ठार करते. दरम्यान जयमल आणि सनातन मोहिमेसाठी निघतात. जयमल एका पुलावर केदारनाथ यांच्या मोटार ताफ्याला अडवताना मारला जातो. त्यानंतर सनातन केदारनाथ यांच्या गाडीचा स्फोट करण्यासाठी क्षेपणास्त्र डागतो. सनातन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना वीरा त्याचा पाठलाग करते आणि त्याला ठार करते. चित्रपटाचा शेवट वीरांपासून होतो. आतापर्यंत ती गटाची सदस्य असल्याचे कोणालाही माहीत नसते. ती तुरुंगात कृपालला भेटायला जाते. तेथे ती कृपालला त्याची सायनाइडची गोळी देते आणि स्वतःकडील गोळी घेऊन आत्महत्या करते. तर अशा प्रकारे या माचीस चित्रपटाचा अंत होतो आणि एक उत्कृष्ट असं कथानक या ठिकाणी संपतं. तेव्हा आपल्याला हा सेगमेंट कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

आणखीन घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आवाजावरून वाटत असेल काहीतरी बिनसलंय कोमलचं। हो, बिनसलंय, सर्दी झालीये आणि त्रासही होतोय, त्यामुळे या वेळेमध्ये आपल्याला पावसात भिजायला तर खूप छान वाटतं आणि मजा मस्ती करायलाही छान वाटतं। पण जर मग आजारी पडलो, सर्दी झाली की असं वाटतं अरे यार किती मोठी चूक आपण केली, तर तुम्हीही ही चूक करू नका। मजा करा, मस्ती करा, स्वतःची आणि इतरांची काळजी देखील घ्या। आणि मंडई मस्त अशा संध्याकाळच्या शांत वातावरणात तुम्हाला भेटायला येत असते मी सांजरंग या शो मध्ये। आणि खूप साऱ्या मजा, मस्ती, गप्पा आपल्या सोबत असतात आणि गाणीही असतात। पण त्याचबरोबर दिवसभरामध्ये जे जे झालंय, जो थकवा आहे ना, तो घालवण्यासाठी ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी। चला तर ऐकूयात आजची शायरी। जो तुझे रोकना चाहे उनसे तेज दौड़, जो तुझे रोकना चाहे उनसे तेज दौड़, जो तुझे गिराना चाहे उनसे ऊंची उड़। तूफानों से लड़ने की आदत बना ले, तूफानों से लड़ने की आदत बना ले, तभी तो तू फलक तक पहुंच पाएगा। हे खरं मित्रांनो, खुद को इतना मजबूत बना ले कि हालात भी झुक जाए, कभी हार मत मान, तेरे अंदर का तूफान सबको हिला जाए। त्यामुळे हार मानायची नाहीये, चढ उतार तर येत राहणार आहेत, पण आपण एवढं जिद्दी असलं पाहिजे की हे चढ उतार काहीच वाटले नाही पाहिजे समोर, आणि त्यांना सगळ्यांना सामोरं जाऊन आपण पुढे आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे। सो याच छान मोटिवेशनल शायरीसोबत घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आणि तुम्हाला सगळ्यांसाठीच या छान संध्याकाळी गार वातावरणात प्ले करते हे छानसं गाणं।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा संध्याकाळचे 4:14 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आज ना माझा दिवसच जात नव्हता. मला खूप अस्वस्थ होत होतं, बोर वाटत होतं. आणि असं झालं की डोक्यामध्ये खूप जास्त विचार घुमतात आणि मी एक ओव्हर थिंकर आहे, याचं मला खूप वाईट वाटतं. काय आहे असं वाटतं, पण कितीही ठरवलं ना डोक्यात विचार नाही यावेत, तरी पण ते येतात. आणि मी आज दिवसभर खूप ओव्हर थिंक केलं. पण आता तुम्हाला भेटायला आली आहे ना, एकदम फ्रेश वाटतंय. पहिल्यांदाच जेव्हा तुम्हाला बोलले ना, तेव्हा एक वेगळाच उत्साह आला होता. त्यामुळे हा जो वेळ आहे ना, तो वेळ खूप छान आहे माझ्यासाठी. पण काय माहिती आहे का, हा पटकन जाईल. म्हणजे दिवस पटकन जात नव्हता, पण हा वेळ जो आहे, म्हणजे 4 ते 6 हा वेळ जो आहे ना, इतक्या पटकन जाईल ना, कळणार पण नाही. अरे 6 वाजलेत जायचंय, आणि तेव्हा असं वाटेल नको जायला, अजून गप्पा माराव्यात तुमच्यासोबत. पण ठीक आहे, चलताय. तुम्हाला पण असं होतं का कधी कधी की खूप ओव्हर थिंक करताय, किंवा मग खूप बोर होतोय, दिवसच जात नाही, होत असेल ना? अशा वेळी काय करायचं माहितीये का, म्हणजे मी पण केलं, आपली आवडती गोष्ट करायची. मी माझ्या मैत्रिणीला फोन केला आणि तिच्याशी बोलत बसले, आणि खूप छान वाटलं. आणि कधी कधी तर मैत्रिणींमुळेच आपल्याला असं वाटतं की यार, ती जवळ असते तर ती बदलली आहे की काय, असे अनेक डोक्यामध्ये विचार येत असतात. तर असे विचार येऊ देऊ नका, कारण असं काहीच नसतं. हे फक्त आपल्या विचारांमध्येच असतं, अस्तित्वात असं काही झालेलं नसतं. प्रत्येकाला कामं असतात, त्यामुळे वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे ओव्हर थिंक करू नका अशा गोष्टीबद्दल. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जायकवाडी प्रकल्पाचा जो टप्पा आहे, म्हणजे कामाचा जो दुसरा टप्पा आहे, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली आहे. आणि यासाठी 6,477,88,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. आणि यामुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार आहे. यातून छत्रपती संभाजीनगर, आपला अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यांतील 1,31,652 हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीस चालना मिळणार आहे. तर अशा प्रकारे आता जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आणि पटकन पटकन आता काम होणार आहे. आणि 5 जिल्ह्यातील शेतीला मोठा फायदा होणार आहे. शेती हा खूप महत्वाचा व्यवसाय आपल्याकडे आहे, आणि शेतीमुळे सगळं घडतं, किंवा शेती आहे म्हणून आपल्या पोटाला अन्न मिळतंय. पण नुकसान जास्त शेतकऱ्यांना होत आहे. पण आता या जायकवाडीच्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, यातच खरं म्हणजे आनंद मिळतो आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

गड चले. वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 91.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:30 झालेत, म्हणजेच 4:30 वाजलेत. आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि संध्याकाळचे रंग हे आपण एन्जॉय करत असतो गाण्याच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून, आपल्या गप्पांच्या माध्यमातून आणि खूप साऱ्या मस्तीतून. आणि मित्रांनो, खरं म्हणजे ही संध्याकाळ जी आहे ना, ती इथेच थांबावी असं सगळ्यांना वाटतं. म्हणजे हीच नव्हे तर प्रत्येक संध्याकाळ अशीच थांबावी, कारण संध्याकाळ ही थोडीशी शांत असते. कारण सकाळी जेव्हा आपण मॉर्निंगला उठतो ना, तेव्हा पटपट पटपट पटपट आवरायचं असतं आणि कामावर जायचं असतं, ऑफिसला जायचं असतं. महिला ज्या आहेत त्यांना घरातलं करायचं असतं, मुलांचं करायचं असतं, त्यामुळे ना. आणि दिवसभर थोड्या थोड्या कामं चालू असतात, दिवसभर ऑफिस टाईम असतो, पण संध्याकाळ जी असते ना ती शांत असते थोडीशी, मला असं वाटतं. कारण संध्याकाळी आपण स्वतःला वेळ देऊ शकतो आणि ही हे शांत वातावरण, सूर्य मावळतोय आणि खरं म्हणजे चंद्राचा वेळ झालेला असतो, पण चंद्र अजून उगवलेला पण नसतो, पण सूर्य मावळताना आपल्याला दिसत असतो. म्हणजे किती सुंदर वातावरण असतं ना हे सगळं. परत वातावरणात एक वेगळाच गारवा असतो, एक वेगळीच शांतता असते, ती फील करायची असते आणि फील करत असतो आपण सगळे सोबत मिळून. पण तरीही आपल्या महिला मैत्रिणी आहेत ना, त्या थोड्याशा फास्ट असतात. त्यांना असं वाटतं की पटकन पटकन काम आवरावं आणि त्यांना असं वाटतं, म्हणजे त्या अशा असतात की त्या स्वतःसाठी वेळच काढत नाहीत. त्यांना मुलांचं पडलेलं असतं, परत त्यांचं घरचं पडलेलं असतं, पुन्हा स्वयंपाकाचं पडलेलं असतं, पण स्वतःचं काय. माझं तर एकच मत आहे, जेव्हा आपण स्वतःला आनंदी ठेवतो की तेव्हाच आपण सगळ्यांना आनंदी ठेवू शकतो. जेव्हा फक्त आपण वरवर हसतो किंवा वरवर सगळ्यांचं करतो, पण स्वतःचं काय. जेव्हा तुम्ही कधी स्वतःचं ऑब्झर्व करा, जेव्हा तुम्ही आतून आनंदी असताना तेव्हा तुम्ही सगळ्यांना आनंदी ठेवू शकता. आणि हीच खरी पॉवर देवानं दिलेली आहे, त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवा, आपोआप सगळे आनंदी होणार आहेत. आणि म्हणजे आपल्या अहिल्यानगर शहरातील एकविरा चौक ते तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे बरं का. आणि त्यामुळे रस्ता रुंदीकरण कामानिमित्त अडथळा ठरणारं बांधकाम आज अतिक्रमण विभागाकडून काढण्यात येते. आणि प्रभाग समिती क्रमांक 1 प्रभाग अधिकारी वाकळे आणि क्षेत्रीय अधिकारी बिज्जय यांच्या निर्देशानुसार हे काम सुरू आहे. यावेळी अतिक्रमण विभाग कर्मचारी वाहनासोबत इथं उपस्थित आहे. तर मंडळी, अशा प्रकारे रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या पक्क्या बांधकामांवर बुलडोझर निर्माण म्हणजे आता ते पाडलं जाते बुलडोझरनं. तर मी एकच म्हणेल की आपण जेव्हा बांधकाम करतो, आपण जेव्हा काहीतरी तिथे करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण सगळं बघितलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळेल. आणि आता बघा, बऱ्याच जणांचं जे पक्कं बांधकाम आहे ते जाईल, पण त्याच्यात त्यांची चुकी आहे, कारण त्यांनी ते बघितलं नाही आणि त्यांचं जे बांधकाम आहे ते रस्त्यावर आलेलं आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आधी विचार करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना विचार करून करा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुमच्यासाठी प्ले करते हे छानसं गाणं.

नमस्कार, माझं नाव आशिष देशपांडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि बिंदू रे बिंदू हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. मेरी प्यारी बिंदू, जर तुमची बिंदू रागवली असेल तर नक्की हे गाणं तिला टॅग करा, छान वाटेल तिला आणि रुसवा देखील जाईल. अहो, मुली ज्या असतात ना त्या खूप सिम्पल असतात. म्हणजे मी एक मुलगी आहे, मी म्हणून माझ्या मित्रांना सांगेल किंवा जर तुमची पण म्हणजे मुलीचीच फिमेल फ्रेंड पण रुसते रागवते, आता मी सांगू शकते कारण की आम्हाला राग खूप पटकन येतो. तर काय करायचं, अशी छोटी छोटी गाणी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या, त्यांचा राग इतका झटक्यात जातो. त्यांना खूप काही मोठं नको असतं, त्यांना फक्त तुमचं लक्ष अटेन्शन हवं असतं. जर तुम्ही फक्त एखादं त्यांच्या आवडीचं गाणं प्ले केलं ना तरीही तो रुसवास जातो. आणि एवढं जर नसेल जमत ना, फक्त तुम्ही एक फूल द्या. फूल जरी मुलींना फूल, कॅडबरी अशा छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या आवडतात ना, आणि त्यांना खूप छानही वाटतं आणि मुली हे सगळं विसरून जातील आणि पुन्हा ज्या नॉर्मल होतील. सो या छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. आणि जर मोठं सरप्राईज द्यायचं असेल, राग रुसवा घालवायचं असेल, तर एक सॉन्ग तुम्ही रेडिओवर डेडिकेट करा. रेडिओ नगर 90.4 FM वरून 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावरून तुमची मैत्रीण, तुमची फ्रेंड जी आहे ती लगेचच रुसवा सोडून हसायला लागेल आणि तो हसरा चेहरा तुम्हालाही छान वाटेल. आणि मित्रांनो, कसं असतं ना, आपली छोटी छोटी कामं असतात दैनंदिन जीवनात. प्रत्येक काम, म्हणजे ते छोटं असो किंवा मोठं असो, ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सकाळी आपण जेव्हा आवरून निघतो घरातून आणि घरातून आपण आपल्या टॅक्सीपर्यंत रिक्षापर्यंत येतो, तिथपर्यंत सगळं योग्य असतं. पण जेव्हा टॅक्सी रिक्षा मिळत नाही तेव्हा जो उशीर होतो आणि बॉसची बोलणी खावी लागतात, शाळेत मॅडमची बोलणी खावी लागतात, मग विचारता सोय नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट रिक्षा वेळेत मिळणं, म्हणजे रिक्षा आणि रिक्षा ड्रायव्हर देखील आपल्या आयुष्यात तेवढेच महत्त्वाचं आहेत. पण आज ना या सगळ्यांच्या उलट झालेलं, जसं मी म्हटले ना तसंच झालेलं आहे. आज रिक्षा वेळेत मिळालेलीच नाही आहे किंवा मिळालेलीच नाहीये. हो, कारण आज ना आपल्या अहिल्यानगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं तीन दिवसांपासूनचं आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनामध्ये आज शहरातील रिक्षा आणि टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आणि आज आपल्या शहरातील रिक्षा टॅक्सी बंद होत्या, त्यामुळे अनेकांना त्रास झाला असेल, अनेकांना रिक्षाच मिळाली नसेल, तर ह्याचं कारण हे होतं. त्यामुळे मी म्हणते की प्रत्येक जण खूप महत्त्वाचा असतो, समाजातील प्रत्येक व्यक्ती तितकाच महत्वाचा असतो समाज चालवण्यासाठी आणि सगळी कामं सुरळीत होण्यासाठी. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी विथ आर जे कमल.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मस्त असं छान छान गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. रेट्रो सॉन्ग म्हणजे यार प्रेम आहे, प्रेम माझ्यासाठी तर प्रेम आहे. कधीही काहीही वाटलं ना असं वाटलं ना यार नाही, आता थोडंसं शांत होण्याची गरज आहे, थोडंसं स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज आहे, स्वतःसाठी काहीतरी करण्याची गरज आहे. तेव्हा फक्त मी काय करते माहिती आहे, वही पेन घेऊन बसते आणि ही रेट्रो सॉन्ग चालू असतात. आणि जेव्हा हे चालू असतात ना त्याच्यातले शब्द एवढे सुंदर असतात, फिलिंग्स एवढ्या सुंदर असतात ना, आपोआप माझी लेखणी चालायला लागते आणि खूप काही काही सुचतं. कारण मला लिहायला आवडतं, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा आणि अशी रेट्रो सॉन्ग माझ्यासाठी आहे. तर तुमच्यासाठी कोणती गाणी अशी आहेत की जे तुम्हाला शांत करू शकतात, जे तुम्हाला असं निवांत करू शकतात आणि यार स्वतःसाठी जग, हे मी तुझ्यासाठीच गाणं लिहिले असं म्हणणार. किशोरदांची गाणी जी आहेत ना ती अशी वाटतात की फक्त माझ्यासाठीच लिहिलेली आहेत, असं मला फील होतं. म्हणजे त्यांनी लिहिलेली नाही आहेत पण मला फील होतं ती आपलीशी वाटतात. आणि अशी बरीच गाणी असतात जी तुम्हालाही आपलीशी वाटत असतील, ती नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. आणि मंडई राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 ची घोषणा झाली असून यावर्षी ना खेलरत्न पुरस्कारासाठी एकाही खेळाडूची निवड झालेली नाहीये बरं का. तर 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलाय, मात्र सर्वात चर्चेची बाब म्हणजे एकाही क्रिकेटपटूला पुरस्कार मिळालेला नाहीये. आणि हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्या नावांची खेलरत्नासाठी चर्चा झाली होती पण शेवटच्या यादीमध्ये दोघींनाही स्थान मिळालेलं नाहीये. तर मंडळी अशा प्रकारे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा झालीये, 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळणारे, मात्र खेळरत्नासाठी यंदा एकही नाव समोर आलेलं नाहीये. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत. श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सांज रंग हा आपला शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे 18 ऑगस्ट. तुम्हाला माहित आहे का आज काय? आज आहे भाकरा नानगल प्रकल्पाचे जनरल मॅनेजर डॉक्टर एम आर चोप्रा यांची 120वी जयंती. सगळ्यात आधी तर मी त्यांना अभिवादन करते. आणि मंडई याच निमित्त जलसंपदा विभागातील निवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती आणि शिवाजी राजळे यांनी लिहिलेल्या लेखाचं आपण अभिवाचन करणार आहोत. या लेखामध्ये डॉक्टर एम आर चोप्रा आणि भाकरा प्रकल्पाविषयी माहिती आपण घेणार आहोत. खरं म्हणजे मंडई हा जो प्रकल्प आहे तो 200 फूट खोल पाण्यातली अग्निपरीक्षा आणि एका नव्या कार्यसंस्कृतीचा जन्म आहे असं म्हणता येईल. 21 ऑगस्ट 1959 ची काळ रात्र, हिमाचलच्या डोंगरात आधुनिक भारताचं मंदिर सज्जल नदीवर बांधलं जाणारं भाकरा धरण पूर्णत्वाकडे जात असतानाच मध्यरात्री डोंगराच्या पोटातून प्रचंड स्फोटासारखा आवाज आला. धरणाच्या उजव्या बाजूला असलेल्या डायव्हर्शननं बोगद्यातील होईस्ट चेंबर 250 फूट खोल पाण्याच्या प्रचंड दाबामुळे फुटलं होतं. नदीचा प्रवाह वळवणाऱ्या 50 फूट व्यासाच्या त्या महाकाय बोगद्यात होईस्ट चेंबर फुटताच धरणातील पाणी अनियंत्रितपणे बोगद्यात आणि ड्रेनेज गॅलरीमध्ये शिरलं. पंजाब हरियाणातील 40 लाख हेक्टर म्हणजेच 1 कोटी एकर उपजाऊ जमिनीस भाकरा धरणातील पाणी पुरवठा करून अन्नधान्य टंचाईवर मात करण्याच्या नेहरूंच्या स्वप्नास धक्का बसला होता. त्यामुळे नेहरू सुद्धा अस्वस्थ झाले होते. आता आपल्या सगळ्यांसमोर 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे धोका कशाचा होता आणि दुसरा म्हणजे गॅलरी ओव्हरफ्लो म्हणजे काय. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांना वाटतं की धरण फुटणं म्हणजे धरणाची भिंत कोसळणं, पण इथे धोका वेगळा होता आणि तो खूपच गंभीर होता. धरणाच्या मागे पाणी साठतं, त्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे पाणी काँक्रीटच्या भिंतीतून सूक्ष्मरित्या झिरपत असतं. या झिरपणाऱ्या पाण्यामुळे भिंतीच्या आत 2 प्रकारचा दाब निर्माण होतो. पहिला म्हणजे पोअर वॉटर प्रेशर, यामध्ये काँक्रीटच्या आतल्या सूक्ष्म छिद्रांमध्ये पाणी शिरल्यानं निर्माण होणारा दाब. आणि दुसरा म्हणजे अपलिफ्ट प्रेशर, धरणाच्या पायाखाली पाणी शिरून वरच्या दिशेनं ढकलणारा दाब. हे दाब जर वाढले तर धरणाचा पाया खचू शकतो, धरण पुढे सरकू शकतं किंवा संपूर्ण धरण उलटून पडू शकतं. यालाच इंजिनिअरिंगच्या भाषेत ओव्हर टर्निंग ऑर स्लायडिंग फेल्युअर ऑफ डॅम म्हणतात. हा दाब नियंत्रणात ठेवण्यासाठीच धरणाच्या भिंतीमध्ये झिरपलेलं पाणी पोरस शाफ्टद्वारे धरणाच्या भिंतीतच बांधलेल्या ड्रेनेज गॅलरीमध्ये जमा केलं जातं. तिथून ते ड्रेनेज गॅलरीमध्येच बांधलेल्या संपवेल नावाच्या विहिरीत आणून पंपानं बाहेर काढलं जातं. 21 ऑगस्टला नेमकं हेच बिघडलं. डायव्हर्शननं बोगदा फुटल्यामुळं प्रचंड पाणी थेट गॅलरीजमध्ये शिरलं. गॅलरीज काही तासांतच ओव्हरफ्लो झाल्या, त्यामुळं पाणी बाहेर काढण्याची यंत्रणाच बंद पडली. जर वेळीच पाणी उपसलं नसतं तर काँक्रीटमधील दाब मर्यादेबाहेर गेला असता आणि धरणाला धोका निर्माण झाला असता. 1970 मधील भंडारदरा धरण, अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील या धरणाच्या भिंतीला अचानक तडे गेले आणि भिंतीतून पाण्यानं फवारे बाहेर पडू लागले. तपासणीमध्ये असं दिसलं की धरणाची भिंत 1/2 ते 1.5 इंचानं पुढे सरकली होती. कारण काय? तर धरणाचं डिझाईन करताना अपलिफ्ट प्रेशरचा विचार केला नव्हता. नंतर भिंतीचं मजबुतीकरण करण्यात आलं. भंडारदरा धरणाच्या समकालीन असलेल्या घाटघर आणि दारणा धरणाच्या डिझाईन मध्ये देखील हीच त्रुटी आढळली. दोन्ही धरणाचं मजबुतीकरण करण्यात आलं. भाकराबाबत देखील असंच घडलं असतं तर पंजाब आणि हरियाणा प्रांतात मोठी जीवित आणि आर्थिक हानी झाली असती. श्रोते हो, आज आहे 18 ऑगस्ट, म्हणजेच भाकरा प्रकल्पाचे जनरल मॅनेजर डॉक्टर एम आर चोप्रा यांची 120वी जयंती. याच निमित्त आपण जलसंपदा विभागातील निवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती आणि शिवाजी राजळे यांनी लिहिलेल्या लेखाचं अभिवाचन करत आहोत आणि याबद्दल अधिक माहिती घेत आहोत. मात्र आता ऐकूयात एक छानसं गाणं. गाण्यानंतर पुढील लेखाचं अभिवाचन आपण करणार आहोत.

एका छानशा गाण्यानंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आणि मंडळी, आज आपण भाकरा प्रकल्पाबद्दल जाणून घेत आहोत आणि तसंच MR चोप्रा यांच्याबद्दल देखील, कारण आज त्यांची 120वी जयंती आहे. आणि आपण जाणून घेतलं, भाकरा प्रकल्प करत असताना भाकरा धरणाच्या मागे पाणी साठत होतं. त्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे पाणी काँक्रीटच्या भिंतीतून सूक्ष्मरित्या झिरपत होतं आणि या झिरपणाऱ्या पाण्यामुळे भिंतीच्या आत दोन प्रकारचा दाब निर्माण होत होता. तर या महासंकटावर मात करण्यासाठी MR चोप्रा, भारतीय लष्कर आणि भारतीय नौदल ही त्रिमूर्ती मैदानात उतरली. MR चोप्रा यांनी सर्वात आधी धीर खचू दिला नाही, त्यांनी दोन आघाड्यांवर काम केलं. पहिली म्हणजे लष्कराच्या इंजिनिअरिंग विंगच्या मदतीनं अहोरात्र हाय कॅपॅसिटी पंप चालवून गॅलरीजमध्ये पाणी उपसणं, जेणेकरून अपलिफ्ट प्रेशर नियंत्रणात राहील. दुसरी म्हणजे बोगदा कायमचा बंद करण्याची योजना. लष्करानं तातडीनं तात्पुरते पोलादी पूल आणि अवजड क्रेन उभारले आणि आवश्यक बांधकाम सामग्री पोहोचवली. पण खरी अग्निपरीक्षा होती ती 250 फूट खोल अंधाऱ्या आणि तुफानी पाण्यात कोण जाणार, ते धाडस केलं भारतीय नौदलाच्या डायव्हर्सनी. त्यावेळी आजच्या सारखी अत्याधुनिक उपकरणं नव्हती, जड पारंपरिक डायव्हिंग सूट घालून ते जवान खोलात उतरले. आतून त्यांनी दिलेल्या अचूक मापांनुसार वरून लष्करानं 1000 टन काँक्रीट ब्लॉक्स आणि स्टील स्क्रॅप्स बोगद्यात टाकले. अखेर 1960 सुरुवातीला 5 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर बोगदा यशस्वीरित्या प्लग झाला. जगातील धरणाच्या इतिहासामध्ये हॉईस्ट चेंबर फुटण्याची आणि एवढं मोठं संकट येण्याची ही पहिलीच वेळ, त्यामुळे या संकटाचा सामना करणं आपल्या देशाच्या तांत्रिक क्षमतेची सर्वात मोठी परीक्षा आहे असं विधान नेहरूंनी AICC मध्ये केलं होतं. भारतीय अभियंत्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. भाकराची संकल्पना 1923 मध्ये सर छोटू राम म्हणजेच पंजाबचे महसूल मंत्री यांनी मांडली. 17 नोव्हेंबर 1954 रोजी नेहरूंनी पहिली काँक्रीट मिक्सची बादली ओतली आणि धरणाचं काम परत सुरू झालं. या धरणाची खरी शक्ती होती पंडित जवाहरलाल नेहरू, हार्वे स्लोकम आणि MR चोप्रा. स्लोकम यांच्याकडे अभियांत्रिकीची कोणतीही पदवी नव्हती, ते अमेरिकेतील पोलाद कारखान्यात मजूर म्हणून काम करत पुढे आले होते. हुवर डॅम आणि ग्रँड कुली डॅम सारख्या जगातील सर्वात मोठ्या धरणांवर 30 ते 40 वर्ष प्रत्यक्ष काम करून ते स्वकष्टार्जित धरण तज्ञ झाले. त्यांच्याकडे डोळ्यांचं आणि हातांचं गणित होतं. एखाद्या बोगद्याची रुंदी किंवा भिंतीचा पाया किती असावा हे ते जागेवर उभं राहून तोंडी सांगायचे. रुरकीचे उच्च शिक्षित अभियंते नंतर कार्यालयात जाऊन क्लिष्ट सूत्रांनी गणित करायचे आणि उत्तर तंतोतंत जुळायचं. परंतु स्लोकम हे एक तीर सिंगराव होते. सकाळी 8 वाजता साईटवर हजर, रात्री उशिरापर्यंत काम करायचे. काम आणि फक्त काम. चूक दिसली की कोणालाही अगदी मंत्रालाही जुमानत नसत, थेट नेहरूंकडे तक्रार करत. त्यांची एकच मागणी होती, ऑफिस बंद करा, अहोरात्र साईटवर उतरा, चिखलात काम करा. स्लोकम यांचा हा दृष्टिकोन भारतातील वरिष्ठ अभियंत्यांना रुचला नाही. त्या काळातील बहुतेक अभियंते हे ब्रिटिशकालीन शिक्षण घेतलेले ऑफिस मधील अधिकारी होते. स्लोकम यांनी त्यांना मजुरांसारखी कामं करायला लावली, ड्रायव्हर आणि नोकर साईटवर आणण्यास बंदी घातली. परिणामी संतप्त अभियंत्यांचं शिष्टमंडळ नेहरूंना भेटलं. तक्रार होती की स्लोकम आमच्याशी उर्मटपणे बोलतात, मजुरांचं काम देखील आम्हाला करायला लावतात, त्यांना परत पाठवा, अशी मागणी त्यांनी केली. मी त्यांना तुमच्याशी गोड बोलण्यासाठी आणलेलं नाहीये, आधुनिक धरण कसं बांधायचं हे शिकवण्यासाठी आणलंय. भाकरा हे भारताचं भविष्य आहे, त्यांच्याकडील आधुनिक तंत्रज्ञान आणि शिस्त शिका, असं यावेळी नेहरू म्हटले. सुरुवातीच्या विरोधानंतर भारतीय अभियंत्यांनी आव्हान स्वीकारलं. ते 24 तास साईटवर राहू लागले. अमेरिकन तंत्रज्ञान प्लस भारतीय बुद्धिमत्ता एकत्र आली. स्लोकम यांच्या निधनानंतर 1961 मध्येही भारतीय टीमनं स्वतःच्या हिमतीवर धरण पूर्ण केलं, कारण त्यांना इंजिनिअरिंग फील्डचं महत्व कळालं होतं. आज देशात मोठे प्रकल्प उभे राहतात, त्याचा पाया भाकरातच घातला गेला. स्लोकम यांना नेहरू चालते बोलते इंजिनिअरिंग स्कूल म्हणायचे.
तर चोप्रा यांना अभियंत्यांचा अभियंता म्हणायचे. आज जेव्हा आपण अधून मधून पूल कोसळला, रस्ता खचला, धरणातून गळती, छत उडून गेलं, इमारत पडली अशा बातम्या वाचतो तेव्हा भाकरा धरणाचा इतिहास आपल्याला एक महत्वाचा धडा देतो. उत्तम वास्तू किंवा पराभूत सुविधा केवळ अभियांत्रिकी पदवीवर उभ्या राहत नाही, तर ज्ञान ते वापरण्याची बुद्धी आणि क्षमता, प्रत्यक्ष अनुभव आणि अहोरात्र साईटवर उपस्थिती आणि शिस्त, देशाप्रती निष्ठा यावर उभ्या राहतात. श्रोते हो, आपण भाकरा प्रकल्पाबद्दल असं जाणून घेणार आहोत, त्यापूर्वी

0: श्रोते हो, आज आहे 18 ऑगस्ट, म्हणजेच भाकरा नानगल प्रकल्पाचे जनरल मॅनेजर डॉक्टर एम आर चोप्रा यांची 120वी जयंती. याच निमित्त आपण भाकरा प्रकल्पाबद्दल जाणून घेत आहोत. आता आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे की पुढे काय झालं हे जाणून घेण्याची. 17 नोव्हेंबर 1955 मुहूर्तावर एका ज्योतिषानं भाकराची कुंडली मांडली आणि दावा केला की हा मुहूर्त अशुभ आहे. धरण पाण्याचा दाब सहन करणार नाही, पूर्ण भरताच फुटेल. 21 ऑगस्ट 1959 अपघात झाला तेव्हा देशभरात भीती पसरली. लोकांना वाटलं भविष्यवाणी खरी ठरणार, पण चोप्रा, लष्कर आणि नौदलानं विज्ञानाच्या जोरावर ते खोटं ठरवलं. धरणाच्या मुख्य भिंतीला साधा तडाही गेला नाही आणि नेहरू म्हणाले होते, हे धरण ग्रहाच्या स्थितीवर नाही तर भारतीय इंजिनियर्सच्या विज्ञानावर आणि अहोरात्र गाळलेल्या घामावर उभं आहे. एम आर चोप्रा यांनी सिंचन क्षेत्रात सर्वोच्च पद भूषवली आहेत. 9 वर्ष भाकराचं नेतृत्व केलं, नंतर अनेक वर्ष सर्वोच्च पद देशात आणि जगातील पातळीवर भूषवली. भारत सरकारनं पद्मभूषण किताबानं त्यांना सन्मानित केलं. असे हे महान भाकरा नानगल प्रकल्पाचे जनरल मॅनेजर डॉक्टर एम आर चोप्रा होते आणि मंडळी त्यांची आज 120वी जयंती. याच निमित्त आपण भाकरा प्रकल्प आणि डॉक्टर एम आर चोप्रा यांच्याबद्दल माहिती घेतली. आणि हा लेख लिहिला होता जलसंपदा विभागातील निवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती आणि शिवाजी राजळे यांनी. आणि मंडई, डॉक्टर एम आर चोप्रा यांच्या प्रयत्नामुळे, यांच्या जिद्दीमुळे भाकरा प्रकल्प अजूनही उभा आहे. त्यांच्या या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम आणि त्यांच्या 120व्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करते. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: अभी न जाऊं छोड़ कर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार नगरकर, मी अक्षय वाघमारे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। सांजरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, कालच आपण अगदी उत्साहात श्रावणी सोमवार, श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी साजरा केलेली आहे। आणि याच निमित्त आपल्या अहिल्यानगर मधील नालेगाव इथे ना पचंबाची यात्रा भरते आणि अगदी अनेक वर्षापासून ही यात्रा भरते आणि याही वर्षी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही जी यात्रा आहे, ही जी परंपरा आहे, ही पुढे अशीच चालू आहे। आणि याच निमित्त आपण तेथील जे भक्त होते, भाविक होते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। ऐकूयात ह्या प्रतिक्रिया। नमस्कार बाबा।
2: नमस्कार।
1: नाव काय तुमचं?
2: धोंडीराम रचनचंद पोखरण।
1: बाबा, तुम्ही या यात्रेला, पचंबाच्या यात्रेला किती वर्षापासून येता?
2: मी कमीत 10-12 वर्ष झाले।
1: आणि कुठून येता?
2: मी केडगावून येतो। पहिले इथं राहिलो होतो नालेगावात, आता केडगावला राहायला गेलो ना, तर मग इकडे यावं लागेल।
1: अच्छा, इथे येऊन कसं वाटतं?
2: एकदम भारी वाटत।
1: पहिले
2: छोटस होत, आता मोठं केलेलं। पहिले छोटं होत रामकृष्ण।
1: कसं वाटत इथे येऊन तुम्हाला?
2: एकदम भारी वाटत।
1: आणि दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी किती गर्दी आहे?
2: दरवर्षी मी कमी कमी 2-3 यात्रा भरते तिथे। हनुमान जयंती चौळीशे यात्रा भरते। एक त्या ह्याची त्या आता एक ह्याला होती नागपंचमी, कोणती तरी ईद नाही लागत।
1: यावर्षी गर्दी आहे की नाही? दरवर्षीपेक्षा
2: यावेळी गर्दी जास्त। माझा विठ्ठल गणपतरम बघे।
1: आणि या पचंबाच्या यात्रेला तुम्ही किती दिवसापासून येता?
2: 40 वर्ष झाले आम्ही येतो। इथे
1: कसं वाटत?
2: चांगलं प्रसन्न वाटत।
1: काही अनुभूती आलेली आहे?
2: अनुभव म्हणजे असं पाया पडत दर्शन करतो, त्याचा अनुभव काय, समाधान आहे। सुधारलं, पहिलं बारीक मंदिर होतं पण आता मोठं मंदिर झालंय, प्रसन्न आहे आता सगळं।
1: आणि या यात्रेमध्ये काय काय असतं?
2: काय काय सगळं खेळणे असतात, खेळणे असतात, नारळ फुलं, हार बीर, राडगाडगे, कुस्त्या, कुस्त्या असतात, मेन म्हणजे कुस्त्या असतात, असं असतं। इथं चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं।
1: आणि गर्दी कशी होती पहिले आणि आता कशी आहे?
2: आता गर्दी लय वाढली, पहिले एवढी गर्दी नव्हती पण आता लय गर्दी आहे। आता जास्त गर्दी, अजून तर लय, आता थोड्या लय गर्दी वाढून अजून परत।
1: हा आता
2: कधी आला? मी आता 1.5 घंटे अजून बसलो इथे।
1: आणि आता किती वेळ थांबणार?
2: आता अर्धा एक तास थांबणार मी आला नाही, कुस्त्या बिस्त्या बघून घरी आलो।
1: बरं वाटतं?
2: हा बरं वाटतं, बरं।
1: आणि तुम्ही आता 40 वर्षापासून येतात, तुमच्या मिसेस पण तुमच्यासोबत येतात?
2: हा मुलं बघा असते, आता मुलं मोठे झाले ना, आता मुलं त्यांच्या फॅमिलीत ते येत, आम्ही आमचं वगळच येतो ना इकडं दर्शन घ्या, चांगले असते। नगरला काय प्रसन्न वातावरण, चांगलं सुख समाधान लागू सकाळला, दुसरं काय सांगू शकतो तेच आहे ना।
1: श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर मधील नालेगाव इथे जो वारुळाचा मारुती आहे तिथे दरवर्षी नागपंचमीला पचंबाची यात्रा भरते आणि याही वर्षी ती यात्रा भरलेली होती आणि कालच ही यात्रा झाली आहे। आणि याच निमित्त आपण तेथील जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्या आपण ऐकत आहोत। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
4: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92-73-93-57-89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोत्या हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, कालच आपण अगदी उत्साहात श्रावणी सोमवार, श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी साजरा केलेली आहे. आणि याच निमित्त आपल्या अहिल्यानगर मधील नालेगाव इथे ना पचंबाची यात्रा भरते. आणि अगदी अनेक वर्षापासून ही यात्रा भरते आणि याही वर्षी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही जी यात्रा आहे, ही जी परंपरा आहे, ही पुढे अशीच चालू आहे. आणि याच निमित्त आपण तेथील जे भक्त होते, भाविक होते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. ऐकूयात ह्या प्रतिक्रिया.
2: नमस्कार, मी वारुळाचं मारुती मंदिर या मंदिराचा सेवेकरी बाळूका कवाड. या मंदिरामध्ये हे वारुळाचं मारुती अहिल्यानगरमध्ये सिन्हा नदीच्या तीरावर बसलेलं एक जागृत देवस्थान आहे. आणि नागपंचमी पचंबा यात्रा ही अनादिकालापासून म्हणजे ऋषीमुनींपासून चालत आलेली आहे. आणि या यात्रेचा श्रावण महिन्यामध्ये पंचमीला पहिला मान इथला असतो मारुती रायांचा. तर या दिवशी सर्व मुंबईहून लोक येतात, काही नाशिकहून लोक येतात, नगर शहरातले म्हणजे आसपासच्या गावातले सर्व भाविक भक्त येतात दर्शनाला. मारुती रायांचं दर्शन घेतात, नंतर पचंबा यात्रा करतात. त्याच्यानंतर कुस्त्याचा जंगी आखाडा असतो इथं, तोही साजरा करतात. नालेगाव ग्रामस्थ आणि या ठिकाणी आता हे समोर जयराम नाना म्हणून आहेत, यांची 12 वर्षे लिंबाच्या झाडावर बसून तपश्चर्या झालेली. हा, आणि पलीकडं यशवंत तुकाराम गुंड महाराज आहेत, त्यांची इथं 63 वर्ष सेवा झालेली. तसे अजून बरेचसे साधू आहेत, रावळ बाबा साधू होऊन गेलेले आहेत. आणि प्रथमतः म्हणजे सुरुवातीला ज्यांची समाधी आता किल्ल्यामध्ये निजानंद स्वामी म्हणून, त्यांची इथं तपश्चर्या झालेली. असं हे आपल्या नगरचं जागृत देवस्थान आहे वारुळाचं मारुती मंदिर. समोर नागोबाचं सुद्धा मंदिर आहे, राम लक्ष्मण सीताचं मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे. आणि या दिवशी आज सकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रम

0: होतो. सकाळी अभिषेक असतो, मारुद्रांचा अभिषेक झाल्यानंतर सत्यनारायण महापूजा होती, नागोबाचाही अभिषेक होतो. आणि अभिषेकला आम्ही दरवर्षी मान्यवर कोणी देणगीदार कोणी भक्त लोक जे अन्नदाते असतात त्यांना आम्ही दरवर्षी त्यांना सेवा करायचा मान देत असतो.
1: किती वर्षापासून हे चालू झालेली यात्रा?
0: ही यात्रा अनादिकालापासून चालू आहे, ऋषी मुनींपासून चालू चालली परंपरा आहे, साधू संत होते त्यावेळी. आणि इथं हे म्हणजे आत्ताचं मंदिर नाही आहे, प्राचीन मंदिर आहे. इथं ही जी धुनी आहे ती जालिंदरनाथांची, इथं जालिंदरनाथांचं वास्तव्य झालेलं आहे. जालिंदरनाथ इथून येऊन गेलेले त्याच्या अगोदरपासूनच आहे, म्हणजे त्याच्या अगोदर नाथांच्या अगोदर द्वापर युग होतं कृष्ण भगवानचं, त्याच्या अगोदर रामराज्य होतं, म्हणजे हे रामराज्यातलेच मंदिर असणार आहे. अशी कथा नाही काही, म्हणजे हेच आपली माहिती, एवढी माहिती आहे आपल्याला. अनुभूती आता नवसाला पावतात.
1: आणि हे जे आता झालेलं आहे ही यात्रा खूप वर्षापासूनची, तर या वर्षीची गर्दी कशी आहे या यात्रेची?
0: भरपूर गर्दी, सकाळपासून एवढी गर्दी चालू.
1: दरवर्षी अशीच गर्दी?
0: दरवर्षी एवढी, दरवर्षी तुम्हाला सांग ना, पुन्हा मुंबई नाशिक इथून लोक येतात. सकाळी ते मुंबईचे बाबा आले होते, सकाळी ते गेले दर्शन घेऊन परसे. आणि आसपासचे इथले ग्रामीण भागातले नगर शहरातले पूर्ण लोक येतात. या यात्रेमध्ये खेळणे असतात, ते चक्र वगैरे ते राडगाडगे वगैरे सर, लहान मुलांचे खेळणे, खाऊ वल्ली असते. माझा जन्म तिथं झाला, एकदम आनंद वाटतो.
1: आणि या यात्रेबरोबर अजून काय काय उत्सव इथे साजरा होतात?
0: याच्यानंतर हनुमान जयंतीला 7 दिवस सप्ताह असतो, रामनवमीला सप्ताह बसतो, विना उभा राहतो, हनुमान जयंतीला काल असतो. तर ते 7 दिवस कीर्तन भजन वगैरे सर्व कार्यक्रम असतात. अन्नदान असतं 2-3 टाईम, सकाळी पंगत, दुपारी पंगत, संध्याकाळी पंगत. सकाळी काकडा असतो, दुपारी भजन असतं, 7 ते 9 कीर्तन असतं. कीर्तन झाल्यानंतर परत रात्री भजन असतं, भरपूर कार्यक्रम असतो.
1: आणि आज खरं म्हणजे हे मंदिर एवढं मोठं झालंय, छान मंदिर झालंय, नगरकरांना काय सांगाल?
0: नाही, नगरकरांना मी तर प्रथमतः त्यांना म्हणजे नाही का त्यांचं आल्यावर मी स्वागतच करतो नगरच्या भाविकांची, कारण ते हनुमान भक्त आहेत. नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे आम्ही आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि भरपूर लोक येतात पूर्ण, आता तुम्ही अजून थोड्या वेळ पहा, भरपूर लोक.
1: पूर्वी
0: मंदिर हे जुनं होतं, याला भिंती होत्या आणि साईडला वरती पत्रे होते. 2013 साली हा सभा मंडप झाला बाहेरचा. आणि त्याच्या पूर्वी आता आमचे आजोबा वगैरे ते सांगतात, इथं म्हणजे नाही का अशी वारूळ होते, निवडुंगाचे झाडं होते. आता ते आमच्या आजोबांचे टाइम होते, तर त्याच्या आधी तर ते नाही सांगू शकत.
1: कधी इथे नागोबा वगैरे पाहायला मिळालाय?
0: हो, पाहिला. आता आम्ही माझं बालपण इथे गेलेले आहे. पूर्वी आता हे घरं वगैरे आत्ता झाले, परू पहिले फक्त आमचे जनावरं म्हणजे नाही का असे म्हशी, गाई, म्हशी, बैल हे राहायचे. आम्ही इथं झोपायचो मंदिरामध्ये, झोपायला आम्ही झोपायला राहतो. तर उन्हाळ्यामध्ये असे बाहेर झोपायचो ना आम्ही. झोपल्यानंतर आमच्या उशाला नाही तर पायथ्याला ते त्यांची फरकण दिसायची, पण ते कधी कोणला नाही ना दिसलेच नाही ते. फक्त आपण झोपातून उठल्यानंतर माग पुढं पाहिलं तर अरे इथून गेले, इथून गेले. मग कधी असे बारीक जायचे, कधी मोठे जायचे, मध्यम असे.
1: श्रोते हो, आपला अहिल्यानगर मधील नालेगाव इथे जो वारुळाचा मारुती आहे तिथे दरवर्षी नागपंचमीला पचंबाची यात्रा भरते, आणि याही वर्षी ती यात्रा भरलेली होती आणि कालच ही यात्रा झाली आहे. आणि याच निमित्त आपण तेथील जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्या आपण ऐकत आहोत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, कालच आपण अगदी उत्साहात श्रावणी सोमवार, श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी साजरा केलेली आहे. आणि याच निमित्त आपल्या अहिल्यानगर मधील नालेगाव इथे ना पचंबाची यात्रा भरते. आणि अगदी अनेक वर्षापासून ही यात्रा भरते आणि याही वर्षी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही जी यात्रा आहे, ही जी परंपरा आहे, ही पुढे अशीच चालू आहे. आणि याच निमित्त आपण तेथील जे भक्त होते, भाविक होते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. ऐकूयात ह्या प्रतिक्रिया.
1: नमस्कार,
2: तुमचं नाव काय?
1: मंद कदम.
2: तुम्ही किती वर्षापासून ही पचंबाची यात्रा पाहत आहात?
1: जवळजवळ 80-90 वर्षापासून.
2: अच्छा. आणि आता पूर्वी कशी गर्दी होती, आता कशी आहे?
1: आता ह्या वर्षी पाऊस नाही, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही.
2: आणि
1: दरवर्षी भरपूर गर्दी असते.
2: म्हणजे साधारण किती माणसं येत असतील इथे?
1: म्हणजे इथपर्यंत रांग लागते, कामानीपर्यंत एवढी गर्दी असते. एक बाई होती ना, तिला असं बोललो होतो म्हणून मग ती नवस बोलली होती.
2: अच्छा.
1: मला जर मुलगा झाला तर मग तुझ्या डोळ्यात काजळ भरेल. मग तिला मुलगा झाला, पण ती 6 महिन्याने मुलगा घेऊन आली ना, मग ती घाबरली. घाबरली तर मग तिने ते काजळ घातलंच नाही, मग तो मुलगा जागेवर गेला. तिने मग परत दुसऱ्यांदा राहिला ना नागोबा, तर मग त्यावेळेस तिने काजळ घातलं त्याला, मुलगा झाला. मग ते मंदिर बांधलेलं आहे तिथं.
2: आणि त्याच्यानंतर पण अशा काही गोष्टी घडल्यात का इथे?
1: हो, घडतात.
2: कोणाला पावन झालेलं आहे?
1: बरेचसे लोक पावतो.
2: तुम्हाला काही अनुभव आलाय का, तुम्ही इतक्या जवळ
1: राहतात? आहे ना, आहे का? आणि पावतो
2: रेडिओतून आलो आम्ही.
3: थँक्यू. हे स्वयंभू मारुती मंदिर आहे, इतिहासामध्येच नाव आहे. ही समक्ष ही धुनी आहे ना, हे जालिंदरनाथांनी स्वतःच्या मंत्राने पेटवलेली धुनी आहे. हा, त्याने देवनाथच ते ठिकाण आहे. आणि ते स्वयंभू मारुतीचं मंदिर आहे. कैक वर्षापासून आहे ते मंदिर आणि पावन मंदिर आहे, त्याच्यामुळं प्रसन्न होत ते. म्हणून ते जत्रा दरवर्षी भरते.
1: पचंबाच्या दिवशीच का, याच्या दिवशीच करतात ना
2: नागपंचमीच्या दिवशी? परत वर्षभरात काय काय उत्सव होतात का इथे?
1: हनुमान जयंती होती, परत असं म्हणजे नाही का भजन कीर्तन हे असं होतं. कोणाला काही पावलं बिवलं तर कोणी काही करतं असं कार्यक्रम करून, सत्यनारायणाची पूजा वगैरे असं श्रावण महिन्यामध्ये शनिवारी असं ठेवतात ना.
0: मंडळी, दरवर्षी नागपंचमीच्या निमित्तानं आपल्या अहिल्यानगर मधील नालेगाव येथील वारुळाचा मारुती इथे पचंबाची यात्रा भरवली जाते. आणि अगदी उत्साहात ही यात्रा होते. अगदी अनेक वर्षापासून ही यात्रा अशीच चालू आहे. ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न नगरकर करत आहेत. आणि याच निमित्त आपण येथील जे भाविक आहेत, भक्त आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. दादा, वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी 4 वाजता सांजरंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. टाटा, बाय बाय. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि मजा करत रहा, मस्ती करत रहा आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत रहा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या नगरसेस मोहक बोथरा आहेत, आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. तुमचं सगळ्यात आधी या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: थँक्यू व्हेरी मच मॅम.
2: येस, तुम्ही नगरसेस आहात का?
3: हो, मी नगरचा आहे.
2: तुमचं बालपण किंवा तुमचं शिक्षण हे नगरमध्येच झालं?
3: माझं स्कूलिंग सगळं नगरमध्ये झालं. आय वॉज इन सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल. मग माझं 11th 12th सारडा कॉलेजमध्ये झालं, आणि 12th नंतर मी पुण्याला गेलो शिकायला. आय हॅव डन माय केमिकल इंजिनिअरिंग बॅचलर्स फ्रॉम पुणे, अँड माझं मास्टर्स झालंय इन केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम बिर्ला इन्स्टिट्यूट, बिट्स पिलानी, राजस्थान.
2: ओके, तुम्ही मूळचे नगरचे आहात, मूळचे नगर, फॅमिली नगरची आहे.
3: येस,
2: नगर कसं वाटतं?
3: नगर म्हणजे सुकून, शांतता, मन शांत आणि आराम, असं वाटतं आईच्या कुशीत आहे.
2: शिक्षणाच्या निमित्ताने तुम्ही नगरच्या बाहेर गेला होता,
3: हो,
2: तर नगरची ओढ तुम्हाला जाणवली का?
3: नेहमी नेहमी प्रत्येक क्षणी.
2: नक्कीच,
3: नगर एवढी शांतता कुठंच नाही.
2: नक्कीच. आणि तुमच्या फॅमिलीबद्दल, म्हणजे बोथरा फॅमिलीबद्दल जर बोलायचं झालं तर तुमची जॉईंट फॅमिली आहे.
3: येस.
2: आणि आज आपण अशा 2026 या वर्षामध्ये जगत आहोत की न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण खूप वाढतं आहे. नोकरीनिमित्तानं, कामानिमित्तानं फॅमिलीज आता लहान लहान होत चालल्या आहेत, दुसरीकडे जात आहेत, गाव सोडून जात आहेत, शहर सोडून जात आहेत. पण आजही या काळामध्ये तुमची जॉईंट फॅमिली टिकून आहे, ती कशामुळे?
3: आमचे आजी आणि आजोबांचे संस्कार, आणि मेन तर आमचे आई आई वडील आणि आमचे काका काकींचं प्रेम, आणि सगळ्यात मोठी गोष्ट आमची आमच्या भावंडावर आणि आमच्या वहिनींची आमच्यावर माया, हे सगळ्या गोष्टी जुळून येतात. आणि आमचे जे माझी वाईफ आहे, माझ्या मोठ्या भावाची वाईफ आहे, आमचे जेवढे जे काही आमच्या भावांचे लग्न झालेले आहेत, जे सगळ्यांचे जे आमचे वाईफ्स आहेत, ते सगळं एकमेक मिळून राहतात, एकमेकासोबत मिळून राहतात. ते सगळ्यात मोठा एक आधारस्तंभ आहे. आणि सगळे आमचे आजोबा आजींची शिक्षण, म्हणजे त्यांची आम्हाला जे काय आमच्यावर प्रेम त्यांनी दाखवलंय, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही, तो सगळ्यात मोठा रिझन आहे की आमचा अजून पण जॉईंट फॅमिली आहे.
2: नक्कीच, प्रेमाची ताकद जॉईंट फॅमिलीमध्ये किती मोठी असते?
3: सगळ्यात मेन जे सार आहे फॅमिलीचा तो प्रेम आहे. जोपर्यंत तुम्ही एकमेकावर प्रेम करू शकत नाही, ती फॅमिलीच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही एका सोबत राहू शकता, खूप मोठ्या घरात राहू शकता, पण जोपर्यंत एकमेकावर प्रेम नाहीये तोपर्यंत ती फॅमिली पूर्णच नाहीये. प्रेम हा मेन कोर आहे फॅमिलीचा.
2: नक्कीच, फॅमिली म्हटल्यानंतर सुख दुःखाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि जेव्हा एकत्र फॅमिली असते किंवा एकत्र कुटुंब असतं, तेव्हा कितीही दुःखद प्रसंग असेल, कितीही दुःखद घटना असेल, त्यातून आपण सर्व्हाइव्ह होत असतो. आणि त्यामध्ये आपण एकटे नसतो तर संपूर्ण फॅमिली, कुटुंब आपल्यासोबत असतं. आणि गेल्या काही वर्षांपूर्वी तुमच्या काकी, त्या म्हणजे स्वर्गीय वैशाली सुबोध बोथरा, ज्यांचं दुर्दैवी निधन झालं, आणि अचानकपणे निधन झालं, ती गोष्ट तुम्हाला आठवते का?
3: अजून पण माझ्या डोळ्यासमोर येते ती. अजून पण मी जेव्हा असं डोळे बंद करून बसतो मेडिटेशनमध्ये, तर माझ्या डोळ्यासमोर तो सगळा पूर्ण चलचित्र समोर येतो की कसं झालं, काय झालं, अचानक झालं. तर ते अजून पण त्यांची आठवणी माझ्या डोक्यात आहे, म्हणजे माझ्या मनात माझं अजून पण असं वाटतं की माझी काकी माझ्यासोबत आहे.
2: नक्कीच, काय झालं होतं ते? मग
3: सकाळी, म्हणजे नॉर्मल दिवस असतो आपला, जे काही रुटीन वर्क असतो ते चालू असतं सकाळी सकाळीची. लेडीज जे आमच्या घरातले जे काही माझ्या आई, माझी वहिनी, माझी वाईफ, सगळे लोक मॉर्निंग रुटीनच्या हिशोबाने खाली किचनमध्ये येतात, कामं चालू झाले, नाश्त्याची तयारी चालू झाली, आणि अचानक माझ्या काकी म्हणजे फ्रेशनअप व्हायला गेले, तर अचानक त्यांना डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागलं तर ते कसं आहे, थोडंसं त्यांना पेन व्हायचा आधी, पण हेडेक्स व्हायचे, मायग्रेनचा त्रास व्हायचा त्यांना, पण एवढं नव्हतं. तर ते गेले रूममध्ये, थोडंसं ते रेस्ट केले, आणि अचानक तो पेन वाढायला लागला. जनरली काय होतं की ते रेस्ट केलं की पेन नॉर्मलाइज होतो, पण त्यांचा पेन वाढायला लागला. तर आम्ही त्यांना बघायला गेलो रूममध्ये वरती, तर ते म्हणत होते की अनबेरेबल पेन आहे, म्हणजे काही त्यांना उठून बसता सुद्धा येत नव्हतं त्या पेनमध्ये. तर थोडं आम्ही ट्राय केलं की निंबू पाणी झालं आपलं थोडंसं, असं आम्हाला काय वाटलं की ब्लड प्रेशर खूप लो झालं असेल किंवा हाय झालं असेल तर त्या हिशोबाने पाणी निंबू पाणी वगैरे असं थोडंफार त्यांना दिलं, पण ते काय त्याच्याने झालेलं नाही. तर मग लगेच त्यांना आम्ही घेतलं आणि कारमध्ये त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो, आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये. तिथं सगळं त्यांची प्रोसिजर झाली, ॲडमिट झाले आय सी यूमध्ये. तर अचानक त्यांची हार्ट रेट कमी झाली इथंच. तर त्यांना जे काही मेडिकेशन आहे, जे काही जे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे ह्या केसमधले, तर ते स्टँडर्ड प्रोटोकॉल सगळे फॉलो झाले तिथं. त्यांना सगळे मेडिसिन्स सी पी आर एव्हरी सगळं देऊन त्यांना थोडंसं रिव्हाईव्ह केलं. पण त्यांचे जे ब्रेनमध्ये एक जी नस असते ते ॲन्युरिझम म्हणून एक असतो, ती नस आहे ना फुगली जाते एकदमच. ब्लड प्रेशर एक्स्ट्रीम केसमध्ये वाढल्यानंतर ती एक नस फुगली जाते आणि ते त्याला आपण म्हणतो ब्रेन ॲन्युरिझम. आणि ते ॲन्युरिझम गॉट कन्व्हर्टेड टू हॅमरेज. तर दॅट टर्म इज कॉल्ड एज ॲन्युरिझमल सब एरेक्नॉइड हॅमरेज. तेव्हा त्यांना ते फेस केलं त्यांनी इथं आनंद ऋषीजीमध्येच होते तेव्हा. ते सगळं मेडिकेशन चालू असताना त्यांना थोडंसं रिव्हाईव्ह केलं. त्यांचे रिपोर्ट्स वगैरे सगळे रिव्ह्यू करून आम्ही पुण्यालाही पाठवले. डॉक्टर जे आमच्या सोबत होते, आमचे डॉक्टर गिरी म्हणून आहे जे आमचे फॅमिली डॉक्टर सारखेच आहेत, जे एम डी मेडिसिन आहेत, आणि डॉक्टर काळे म्हणून होते तिथं जे न्यूरोफिजिशियन आहेत. तर त्यांनी अलुरकर सरांचं त्यांचं कॉन्टॅक्ट होतं, तर त्यांनी रिपोर्ट सगळे त्यांना पाठवले तिथं. रिपोर्ट तिथं पाठवल्यानंतर तिथून जे काही रिप्लाय आलं ते म्हटले की देर इज नो चान्स ऑफ हर टू बी सेव्ड. पण जेव्हा सेकंड एम आर आय केलं तर डॉक्टर म्हटले की तुम्ही घेऊन या, देर इज 1% चान्स दॅट वी कॅन सेव्ह हर. तो आम्ही म्हटलं की इवन इफ देर इज अ 1% चान्स टू सेव्ह हर वील डू इट. तर आम्ही रात्री ताबडतोब त्यांना जी क्रिटिकल केअर ॲम्ब्युलन्स असते, जनरली जे हार्ट अटॅक्सचे पेशंट असतात त्यांना जी घेऊन जातली असते व्हेंटिलेटरसोबत, तर त्यांना त्यात घेतलं आम्ही. आनंद ऋषीजीमधून आम्ही रात्री निघालो, रात्री तिथं के ई एमला पोचलो. तोवर सगळी प्रोसिजर करून ठेवली होती तिथं रेडी आम्ही ॲडमिशनची. त्यांना ॲडमिट केलं तिथं सी सी यूमध्ये. दुसऱ्या दिवशी डॉक्टर आम्हाला भेटले, त्यांनी सगळी प्रोसिजर आम्हाला समजवली की मी काय कसं ऑपरेशन करणार आहे, काय करणार आहे आणि किती चान्सेस आहे याच्यातून रिव्हाईव्ह व्हायचे. त्यांनी सगळं आम्हाला इनिशियली समजून सांगितलं की देर इज नो गॅरंटी ऑफ हर टू कम बॅक टू हर सेन्सेस. झालं तरी त्याला रिकव्हरी पिरियड खूप मोठा आहे, कारण जे डॅमेज आहे ते रिव्हर्सिबल डॅमेज आहे. तर त्यांनी ती सर्जरी केली. जे जसं आपण हार्टमध्ये एक स्टेंट टाकतो तसं ब्रेनचा एक पण ब्रेनचा पण एक स्टेंट येतो, तर ते रोबोटिक सर्जरी करून ब्रेनमध्ये त्यांनी ते स्टेंट प्लेस केलं आणि त्या जे जी नस फाटली होती त्याला रिपेअर केलं आणि ब्लड सर्क्युलेशन परत चालू करण्याचे हे प्रोसिजर चालू झाली. मेडिकेशन जे काय लागतं, सो देर इज ॲड्रेनलिन, अँटीबायोटिक्स अँड ऑल द मेडिकेशन दॅट इज इन्वॉल्व्ड टू रिव्हाइव द पेशंट आफ्टर सर्जरी. तर ती सगळी प्रोसिजर चालू झाली. तर इट ऑलमोस्ट एक 6 ते 7 दिवस आम्ही प्रयत्न केले. थोडं कधी आम्हाला वाटायचं की 5% बेटर आहे, पण शेवटी जे प्रोसिजर जी चालू होती त्यांची, जे रिव्हाईव्ह होण्याचं प्रोसिजर होतं त्यांचं, ते तर फुली मेडिकेशन तर सगळं जे काय ह्या केसमध्ये जे काही मेडिसिन्स लागतात ते सगळे त्यांना दिले गेले. जे काही आम्ही प्रयत्न करू शकलो ते सगळं केलं आपण त्याच्यात. इवन त्याच्यात असं असतं की ब्रेनमध्ये सर्क्युलेशन वाढवण्यासाठी कधी कधी सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हा जमा होत जातो ब्रेनच्या स्कलच्या इथं त्या नसच्या आजूबाजूला. तर ते ब्रेनच्या नसवर प्रेशर नको यायला म्हणून तिथं एक ड्रेन लावला जातो. तर हा तिसऱ्या दिवशी ते ड्रेन लावण्यासाठी पण एक सर्जरी केली गेली त्यांची. तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ड्रेन आउट करून त्या नसवरचा प्रेशर कमी करायचा हे पण एक प्रयत्न केला आम्ही की त्याच्यामुळे पण काही आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतो का. तर थोडंसं एक 5% 10% झालं, पण एक 7व्या दिवशी त्यांचा ब्रेन डेड झाला. आणि डॉक्टर म्हटले की प्रयत्न करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण आमच्या हिशोबाने ही सिच्युएशन जी आहे ती ब्रेन डेड सिच्युएशन आहे. तर वी हॅव डिक्लेअर्ड इट ब्रेन डेड, नाऊ इट इज ऑन यू व्हॉट यू वॉन्ट टू डू. तर आम्ही ठीक आहे, म्हणजे वी ॲक्सेप्टेड दॅट फेट. मग आमच्याकडे एक ऑप्शन होतं, एक तर पेशंटला डिस्चार्ज करून लगेच घेऊन जायचं किंवा ऑर्गन डोनेशनचं एक ऑप्शन आम्हाला हॉस्पिटलवाल्यांनी सुद्धा आणि आमचे घरातले जे आहे त्यांनी सुद्धा ते ऑप्शन समोर ठेवलं की वी कॅन डोनेट अवर ऑर्गन्स, कारण ब्रेन डेड आहे, बाकी ऑर्गन्स तर वर्किंग मध्ये होते, तर दॅट इज अन ऑप्शन दॅट वी कॅन टेक. तर मग माझे काका आहे, माझा भाऊ आहे, ते सगळ्यांनी आम्ही जॉईंट डिसिजन इन्स्टंटली घेतलं की नाही आम्ही डोनेट करू, कारण रिवाईव्ह तर होऊ शकत नाही. पण त्यांच्यामुळे दोन अजून जीवांना जे काय ऑर्गन्स आम्हाला देता येईल त्यांची लाईफ चांगली होईल. आम्ही असं समजू की आमची काकी नाही पण त्यांच्यामुळे दोन लोकांचं जीवन चांगलं झालं. तर मग आम्ही डिसिजन घेतला तो. मग डिसिजन घेतल्यानंतर आम्ही ते जे काही कन्सेंट फॉर्म्स असतात ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स जे काय असतात ते सगळे आम्ही सिग्नेचर केले, कन्सेंट घेतला त्यांनी आमच्याकडनं. मग एक टेस्ट असते, कम्प्लीट बॉडी टेस्ट, ज्याच्यात सगळ्या ऑर्गन्सची हेल्थ ते चेक करतात. ते चेक झाल्यानंतर असं त्यांनी निष्कर्ष ठरवलं की वी कॅन डोनेट टू किडनीज. तर ते सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग त्या हिशोबाने त्याच्यावर पण आमचं सिग्नेचर घेतलं त्यांनी की आम्हाला हे दोन्ही किडनीज आम्ही डोनेट करतोय अँड इट इज ऑन आवर कन्सेंट दॅट वी आर डोनेटिंग इज, नोबडीज प्रेशरायझिंग अस. तर ते सुद्धा ते लक्ष ठेवतात सगळ्या या गोष्टींचा की कुठंही कोणावरही प्रेशर नको ह्या गोष्टीचा. तर हे सगळ्यात मोठं एक काय म्हणतात पॉझिटिव्ह पॉईंट आहे ह्या हॉस्पिटलचा पण, की ते कधीही प्रेशर करत नाही. ते सगळ्यांचं कन्सेंट घेतात आणि त्यांच्या समोरच्यांचा हो झाल्यानंतर पण ते परत विचारतात की करायचं आहे का नक्की तुम्हाला, आणि नंतरच ते प्रोसिजरला पुढे जातात. मग हे सगळं झाल्यानंतर सकाळी 5 वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. जे काही जे त्यांची ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहे ते फॉलो केले त्यांनी आणि दोन्ही किडनी हार्वेस्ट झाले त्यांच्या. एक किडनी एका पेशंटला गेली, दुसरी किडनी दुसऱ्या पेशंटला गेली. हे कोणालाही माहीत नसतं की कुठं गेलेली आहे, ना रिसिव्हरला माहिती की कोणाकडून आली आहे, ना डोनरला माहिती की त्यांची कुठं गेलेली आहे. ते ऑल त्याच्यात कम्प्लीट त्यांचा एन्क्रिप्टेड असतो तो सिस्टम. कोणालाही माहिती पडू नये की कोणाची किडनी कुठं गेली आहे किंवा कोणाचा कुठला ऑर्गन कुठं गेलाय. पण आम्हाला ते नंतर सांगतात की तुमच्या दोन्ही किडनीज दोन वेगवेगळ्या लोकांना गेलेले आहेत आणि त्यांचं चांगलं ऑपरेशन झालेलं आहे हे आम्हाला कळवलं जातं. की आम्हाला पण एक खात्री व्हायला पाहिजे की जिथं गेली आहे त्याचं चांगलं झालंय तेवढंच. तर हे असं झाल्यानंतर मग आम्ही त्यांना बाकीचे जे विधी असतात अंतविधी ते करायला परत नगरला घेऊन आलो.
2: या सगळ्या प्रक्रियेतून जी प्रक्रिया किंवा जी प्रोसेस तुम्ही सांगितली त्यातून एक फॅमिली सर्व्हाइव्ह होत असते, एक अख्खं कुटुंब त्यातून जात असतं आणि ही गोष्ट पचवणं किंवा ॲक्सेप्ट करणं सोपं नाही आहे. हे तुमच्यासाठी सगळ्या फॅमिलीसाठी किती अवघड होतं?
3: फॅमिलीसाठी तर अवघडच आहे, कारण ती काकी जरी म्हटली तर माझी आई आहे. मी लहानाचा मोठा त्यांच्याकडे झालोय, माझा भाऊ आहे, माझे म्हणजे त्यांचे जे माझ्या आई आहे ते त्यांच्या मोठ्या वहिनी आहेत. तर ते एकदम आईसारखं त्यांचं रिलेशन आहे, आई आई आई बाळासारखं रिलेशन आहे दोघांचं. तर आम्हाला म्हणजे कोणालाही डायजेस्ट होत नव्हतं की कारण त्यांची एज पण काय नव्हती, शी वॉज व्हेरी यंग वेन शी वेंट. तर त्याच्यामुळं कोणालाही डायजेस्ट होत नव्हतं की ते कस काय गेल्या. पण आम्ही एकमेकाला सोबत असल्यामुळं आज एवढं म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्हाला 8 दिवस थांबायचं, तर 2 तास मी थांबणार, 2 तास माझा भाऊ थांबणार, 2 तास माझा दुसरा भाऊ थांबणार. त्याच्यामुळं आम्हाला आहे ना ते एवढं हार्ड नव्हतं तो प्रोसेस. पण हार्ड काय होतं की ते गेल्यानंतर आम्ही एकमेकाला कसं सांभाळू, कारण तो मला धीर देतोय पण मला माहिती आहे की त्याला काय वाटतंय, मी त्याला धीर देतो त्यालाही माहिती की माझ्या मनात काय आहे. आम्ही एकमेकाला सांभाळतोय पण सगळ्यांना ते एक खूप मोठा दुःख होता आणि इट वॉज अ व्हेरी बिग होल दॅट टाइम जे आम्हाला अजून पण फील करता आलेलं नाहीये.
2: नक्कीच. यामध्ये तुम्ही अवयवदान म्हणजे किडनी डोनेट केल्या आणि दोन्ही किडनी हेल्दी असल्यामुळे त्या डोनेट केल्या गेल्या. जसं तुम्ही उल्लेख केला की कुठलाही प्रेशर तुम्हाला हॉस्पिटलकडून किंवा कुठल्या डोनेट ऑर्गन ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्याकडूनही नव्हतं, काहीच नव्हतं. पण हा डिसिजन घेणं सुद्धा सोपा नाही आहे, म्हणजे अनेक जण अगदी त्वरित नाही सुद्धा पटकन म्हणतात. पण त्यातली खूप कमी लोक आज समाजामध्ये आपण पाहतो आहोत की चला आपली व्यक्ती तर आज आपल्यासोबत नाही आहे पण आपल्या व्यक्तीचे अवयव आज जर 2 जीव वाचवू शकतात तर ही आपल्यासाठी खूप मोठी अजून एक संधी आहे. हा एक पॉझिटिव्ह आणि अगदी इन्स्टंट जो डिसिजन आहे तो घेणं आणि ती वेळ पण महत्त्वाची असते की ती त्यावेळेला हा डिसिजन घेणं महत्त्वाचं असतं. हे कसं केलं?
3: ह्याच्यात सगळ्यात मोठं जे मी श्रेय देणार ह्या गोष्टीचा म्हणजे द रिस्पॉन्सिबल पर्सन टू हुम वी लुक अप, तर हे 3 लोक याच्यात आम्हाला मी सांगू शकतो. एक आमचे काका संतोषजी बोथरा, दुसरे माझे काका सुबोधजी बोथरा आणि तिसरा माझा जे भाऊ सुधांशु बोथरा त्यांचा मुलगा, ह्या तीन लोकांनी म्हणजे संतोष काकांनी ऑप्शन ठेवला आमच्या समोर की हे करू शकतो, तर विदिन अ सेकंड म्हणजे काही न विचार करता माझे सुबोध काका आणि सुधांशु बोथरा ज्या माझा भाऊ आहे ह्या दोघांनी विदिन अ सेकंड ते म्हटलं नाही करायचं आपल्याला. म्हणजे ती सगळ्यात मोठा आश्वासन आम्हाला सुद्धा, म्हणजे इवन मलाही तेव्हा करेज आला त्या गोष्टीचा की जेव्हा तो विदिन अ सेकंड हा डिसिजन घेऊ शकतो की नाही माझ्या आई नसली तरी लोकांचं चांगलं झालं पाहिजे, ते म्हणजे माझ्यासाठी खूप एक प्राऊड मोमेंट होता. मी तेव्हा तर मी सॅड होतोच पण ते बघून मला अजून एक प्राऊड मोमेंट होता की केवढं चांगलं विचार आहे हा. प्लस म्हणजे हे म्हणायचं तर आमचे जे मोठे म्हणजे माझे आजोबा सुहालालजी बोत्रा आणि माझी स्वर्गीय माझी आजी शकुंतलाबाई बोत्रा यांचेच संस्कार आहे की विदिन अ सेकंड आपला एक करुणा भावना जी असते त्यांच्याकडून सांभाळ मिळालेली आहे.
2: नक्कीच. आज आपण समाजामध्ये पाहतो आहोत की इतक्या तत्परतेनं वेगवेगळ्या पद्धतीचे दान दिले जातात पण अवयव दान दिलं जात नाही. काही दान असे आहेत अवयवासंदर्भातले की ते तुम्ही जिवंतपणे पण देऊ शकता आणि काही मृत्यूनंतर सुद्धा देऊ शकता. तर हे दान समाजामध्ये वाढवण्यासाठी किंवा अवेअरनेससाठी आज आपण एकत्र आहोत. तर या माध्यमातून हे खूप प्रभावी माध्यम आहे. अनेक श्रोते तुम्हाला ऐकतात, अनेक लिस्नर्स ऐकतात, तर काय सांगाल या माध्यमातून?
3: सगळ्यात मोठं माझं एक जे मेसेज असणार आपल्या लिस्नर्ससाठी की दान म्हणजे कसं आहे की तुम्हाला ज्या गोष्टीची आज गरज नाही पण कोणीतरी गरजवंत आहे तर ती तुम्ही त्याला देत आहेत. तर अवयवदान हा कसं आहे की हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं की अवयवदान, कारण तुमच्या शरीरातला एक भाग तुम्ही देत आहे कोणाला तरी. तुम्ही जिवंतपणे देऊ शकता, मृत्यूनंतर जेव्हा समजा जे काही कंडिशन आपण डिस्कस केले त्याच्यानंतरही देऊ शकता. तर ते करण्यासाठी खूप करेज लागतो, खूप असं एक हिंमत लागते आणि ती असते सगळ्यांमध्ये असते. फक्त एक आहे की आपल्याला ती जाणीव नाही आणि त्या टायमाला आपला एक मोह असतो प्रत्येक गोष्टीचा की नाही हे नाही तसं झालं पाहिजे. पण त्या मोहातून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि जेव्हा आपण जेव्हा बघतो एक करुणाच्या दृष्टीनं बघतो की ज्याला गरज आहे, खरंच गरज आहे, ज्याची लाईफ म्हणजे समजा काही लोकांना 10-10 वर्ष डायलिसिस करावे लागतात, आयुष्य त्यांचं खूप म्हणजे सीमित राहिलेलं असतो की ते फार गोष्टी करू शकत नाही. पण ह्याच्या हे झाल्यानंतर ते जे काय अचीव्ह करू शकतात त्यांच्या लाईफमध्ये आणि हे जेव्हा आपल्याला विचार येतो की हा माझ्यामुळे हे होऊ शकतं, तर तो जो विचार आहे ती जी करुणा आहे ते आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या मागं राहतात. दान हा केलंच पाहिजे कंपल्सरी आणि त्यासाठी आपल्याच शरीराला आपण नेहमी हेल्दी ठेवलं पाहिजे. कारण मला माहिती आज मी हेल्दी राहिलो माझ्या कुठलाही ऑर्गन कोणालाही गेलं तर त्याचं चांगलं होईल, त्यासाठी आपण कंपल्सरी हेल्दी राहिलं पाहिजे. हा माझा मेसेज राहील सगळ्यांसाठी.
2: नक्कीच. आज तुम्ही या रेडिओ प्लॅटफॉर्म मध्ये आला आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुमच्या घरात रेडिओ कोणी ऐकला आहे का?
3: मी तर खूप ऐकलंय रेडिओ वेन आय वॉज इन कॉलेज. मी म्हणजे सिंहगड कॉलेजमध्ये असताना आम्ही मित्र जमायचो आमच्या हॉस्टेलमध्ये कॉमन रूमच्या इथं जमायचो. इवन राजस्थानला असून असताना सुद्धा आम्ही आहे ना कॅम्पसमध्ये काय करायचो, कॉमन रूम असायचा, तिथं टीटी टेबल असायचा, आम्ही टेबल टेनिस खेळायचो 2-2, 3-3 तास खेळायचो. त्याच्यानंतर आम्ही काय व्हायचं, बोर झालं आता गाणे ऐकायचे काय करायचं. तर तेव्हा काय आहे की तेव्हा ते नेट पॅक्स आणि हे सगळं नव्हतं. द ओनली थिंग दॅट वॉज कनेक्टिंग अस वॉज रेडिओ. सो मला अजून पण आठवतंय की आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत नुसती गाणी ऐकत होतो. गाणी ऐकायचं, मग जे काही शोज असतात छोटे मोठे जे शोज चालू असतात रेडिओवरचे जे मुलाखती असतात त्याच्यातून काही शिकायला मिळतं का, तर त्या गोष्टी ऐकायचो. पण मला माझी सगळ्यात जे म्हणतो ना आपण स्वीटेस्ट मेमरी ऑफ रेडिओ, वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग वन्स फ्रॉम जयपूर टू पिलानी, इट वॉज अ 5-आवर राईड, नेट लिमिटेड नेट असायचं तेव्हा, 1 GB खतम झालं की म्हणजे संपलं, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मंथच मिळायचं ते. सो दॅट टाइम आय वॉज लाईक की आता गाणी तर ऐकायची आहे, तर आय प्लग्ड इन रेडिओ फॉर 5 आवर्स आय हॅव लिसन टू दॅट रेडिओ. म्हणजे सगळे सॉंग्स म्हणा, मुलाखती म्हणा, शोज म्हणा, सगळं ते 5 तासात बघितलं मी. आणि ते 5 तास कसे गेले म्हणजे इट वॉज व्हेरी स्वीट राईड आणि मला अजून पण आठवतं ते.
2: नक्कीच नक्कीच. आणि आज तुम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये आहात, रेडिओमध्ये आहात, कसं वाटतं या माध्यमातून एक खूप चांगला अवेअरनेसची संधी तुम्हाला मिळाली?
3: आय फील व्हेरी व्हॉट वी से प्राऊड ॲज वेल ॲज ब्लेस्ड की जे मी रेडिओ ऐकायचो आज मला त्याच्यावर बोलायची संधी मिळाली अँड आय वुड थँक आर जे अनु फॉर दॅट दॅट शी गेव मी दिस चान्स. अँड आय वुड से की रेडिओ हा असा माध्यम आहे की छोटापासून छोटा मुलगा सुद्धा आणि मोठ्यापासून मोठा वृद्ध माणूस सुद्धा सगळेजण ऐकतात आणि ह्याच्यातून जे न्यूज स्प्रेड होते ती ऍक्च्युअल न्यूज असते. म्हणजे आपल्या भरपूर अशा गोष्टी असतात की कधी कधी फेक न्यूज पण सोशल मीडियावर येत असते तर त्यामुळं आपल्याला मिसइन्फॉर्मेशन व्हायचं चान्सेस जास्त असतात. पण रेडिओ असं एक माध्यम आहे जिथं कधीही मिसइन्फॉर्मेशन जात नाही अनलेस अँड अंटिल दॅट न्यूज इज वेटेड कम्प्लिटली आणि प्रॉपर जे ट्रूथ आहे तेच रेडिओवर ऐकवलं जातं. हे माझं पर्सनल व्ह्यू पॉईंट आहे प्लस म्हणजे मी जे बघितलेलं आहे आतापर्यंत त्याच्यात मी 100% आय कॅन वाउच फॉर दिस की रेडिओवर कधीच तुम्हाला फेक न्यूज येणार नाही.
2: नक्कीच 5 तास तर तुम्ही रेडिओची गाणी एन्जॉय केली आणि आज तुम्ही समक्ष रेडिओमध्ये आहात. कुठलं तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं गाणं आज तुम्हाला इथे ऐकावंसं वाटेल?
3: माझं असं तर ऍक्च्युली मी असं यंग आहे पण आय एम अ बिट ओल्ड स्कूल इन माय सॉन्ग चॉईस. सो पल पल दिल के पास हा गाणं माझं खूप फेवरेट आहे आणि मी माझ्या बायकोला नेहमी ऐकवतो हा.
2: नक्कीच हे तुमच्या खूप जवळचं आणि नेहमी तुम्हाला आवडणारं गीत या निमित्तानं मी प्ले करेन आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, अनेक लिस्नरपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार.
3: अँड आय वुड लाईक टू थँक मिस आर जे अनु फॉर गिव्हिंग मी दिस चान्स की मी हे माझं जे काय लाईफ आहे जे आमची जी सिच्युएशन झाली हे व्यक्त करण्याचं त्यांनी मला संधी दिली प्लस ऑर्गन डोनेशन रिलेटेड मला म्हणजे असं मला एक ॲज अ इम्पॉर्टंट पर्सन म्हणून ट्रीट केलं त्यामुळं मी खूप आभारी आहे त्यांचा. आणि आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी दॅट स्टे हेल्दी, स्टे प्लेफुल, स्टे हॅपी. सो इन फ्युचर जधी काही असं काही क्षण आले की ह्याच गोष्टी तुम्हाला आठवणीला लक्षात राहतात. त्यामुळं स्टे हॅपी, स्टे हेल्दी.
2: थँक्यू सो मच. श्रोतेहो आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते आपल्या अहिल्यानगरमध्ये मोहक बोथरा. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधला. श्रोतेहो आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात नगर डायरी या कार्यक्रमामध्ये उद्या याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 30, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी। श्यामची आई या पुस्तकातील रात्र 30, तू वयाने मोठा नाहीस मनाने। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकाव्यास गेलो। शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला। तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले, तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे। नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते। फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला। घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो। सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता। त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता नको हट्ट करू। मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते, आम्हाला कोट माहीतच नव्हता। कित्येक दिवस सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळावायचा। थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे। मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते। आता शहरात तर विचारूच नका, परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात। वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला। वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो। परंतु त्या सृष्टी मावलेला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास जडतात। एक रशियन डॉक्टर म्हणतो, जगातील पुष्कळशे रोग फाजील कपड्यांमुळेच होतात। रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात। कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे। विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवित आहे। माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता, आईने त्याला 2-3 गावड्या लावल्या होत्या। आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो, परंतु पैसे कुठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत, दारिद्र्य येत होते, तरी कज्जे दलाली सुटली नव्हती। व्यसनच असते तेही, काही लोकांना कोर्ट कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही। स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालवावयास ते घेतात। तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे, खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा, असे सांगून खटला चालवण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत। वडील दापोलीस आले म्हणजे अनादोनाने मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे। खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले। ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली। गणेश चतुर्थीला 3 महिने होते, तेवढ्यात महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता। गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदराश येऊन न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले. ध्येयावर डोळे होते, रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली, मग जवळ एक रुपया दोन आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात, आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईल. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले, अर्धा वार अस्तर घेतले, कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात, परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले. मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसाईचा पर्या, सोंडेघरचा पर्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता, तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडूनच गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पेरायचा पर्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बाहेर आलो देवालाच माहीत. माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वी घरी जाण्याची धडपड चालली होती, परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आकाश गरजत होते. विदा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरूनच हाक मारली. हवेत पार फारच गारठा झालेला आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अन्न आला. आई, अन्न. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी? त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ, कडत पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीला गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगी चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन मजळ येऊन विचारू लागला. मग सांगे, घरात जा घेऊन. मी म्हटले, आई हा बघ कोट, हा काही अण्णांच्या अंगाचा नाही, हा मला आणला ना. होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईनं कोरडे धोतर दिले, मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे कार्य द्यावायचा आहे, कापातल्या मुकानं पाठविला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे. मी म्हटले, पैसे दे कोठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हातर नैना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला, ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत. मी म्हटले, मग उधार का शिवून आणलास? श्याम, वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असत, ते मी जमवले, गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमवले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरवले होते की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले, अण्णा हा बघ छान होतो, आणि आपलाही खिसा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली, श्याम तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा अजत झालास. हो, हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर देवा दुष्ट नको कुणाची पाळू. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला, ते बोलले नाही. त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. आई, याला कुंकू लावू? पुरुषोत्तमाने विचारले. बाळ, आता घडी करून ठेव, उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणावयास जा हो. आई म्हणाली. या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकातील तिसावी रात्र संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदे सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता. ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची की कुणाच्या

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खबर हो गई।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आरजे कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीतं. याचे सादरकर्ते आहेत आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. ऐकूयात आजचा हा विशेष भाग.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 61। मंडळी, स्वर्गीय गायन काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत। मंडळी, सव्यसाची या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असा महाभारतामध्ये उल्लेख केलेला आहे। मराठी आणि हिंदी संगीतात संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकातून बाबूजींचे योगदान बघितलं तर त्यांना सव्यसाची हे विशेषण सर्वार्थाने सार्थ आहे। बाबूजींची संगीतकार आणि गायक म्हणून कारकीर्द बघितली तर संख्या आणि दर्जा या दोन्ही बाबतीत ते संगीतकार आणि गायक म्हणून सर्वश्रेष्ठ वाटतात। अर्थात हेही खरं आहे की काही मोजकी हिंदी गाणी सोडली तर आपल्या संगीताचा दर्जा आणि वैविध्य हिंदीपेक्षा मराठीतील गाण्यांमध्ये बाबूजींनी सिद्ध करून दाखवलं आहे। संगीतकार आणि गायक अशा दोन्ही भूमिका निभावणारे मास्टर गुलाम हैदर, अनिल विश्वास, सी रामचंद्र, मदन मोहन, हेमंत कुमार, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन यांच्यासारखे अनेक संगीतकार गायक आपल्याकडे होऊन गेले। सुधीर फडके यांनी मात्र संगीतकार म्हणून 84 मराठी चित्रपटात 555 गाणी केली तर 22 हिंदी चित्रपटात 156 गाणी केली। चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी 114 गाणी स्वरबद्ध केली आणि गीत रामायण यातील स्वरबद्ध केलेली 56 गाणी मिळून त्यांनी एकूण साधारणपणे 881 गाण्यांना स्वरबद्ध केलं। आणि एक गायक म्हणून त्यांनी 144 मराठी चित्रपटातील 303 गाणी, 9 हिंदी चित्रपटातली 12 गाणी, चित्रपटांव्यतिरिक्त 140 इतर गाणी आणि गीत रामायणमधली 56 गाणी मिळून त्यांनी एकूण साधारणपणे 511 गाणी गायली आहेत। 1961 या वर्षीच्या सुवासिनी या चित्रपटात बाबूजींनी पारंपरिक बंदिशीचा एक यशस्वी प्रयोग केला होता। पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके यांची आज मोरे मन लागो लंगर वा ही गुजरी तोडी रागातली बंदिश बाबूजींच्या प्रतिभेचं एक उत्तम उदाहरण म्हणून कायम लक्षात राहतं। रसिक हो, सुधीर फडके यांच्यासह लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया एक अतिशय गोड आणि सुप्रसिद्ध युगुल गीत। 1955 या वर्षीच्या शेवग्याच्या शेंगा या कौटुंबिक चित्रपटातलं हे गीत लिहिलं आहे शांताराम आठवले यांनी, संगीत आहे सुधीर फडके यांचं। वडिलांच्या मृत्यूनंतर एकमेकांकडे पाठ फिरवलेल्या आपल्या भावांना आपल्या प्रेमाने पुन्हा एकत्र आणून विस्कटलेलं घर सावरणाऱ्या बहिणीची कथा आहे या चित्रपटाची। बेबी नंदा या हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा तिच्या पदार्पणातील पहिल्या काही यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट। या चित्रपटात त्यांच्यासह मास्टर छोटू, चित्तरंजन कोल्हटकर, सुमती गुप्ते आणि चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले हे पितापुत्र असे दर्जेदार कलावंत होते।
जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी देवाला धन्यवाद द्यावेत आणि वाईट गोष्टींसाठी देवाला सांगावं, जेणेकरून तो आपल्याला यातून बाहेर काढेल. या गाण्यामध्ये देवाला प्रार्थना करण्याचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं महत्त्व सांगितलं आहे. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे.

1952 या वर्षी बेबी शकुंतला आणि सूर्यकांत हे नायक आणि नायिका असलेला एक सुंदर चित्रपट आला होता. नाव होतं अखेर जमलं. या चित्रपटाची कथा होती एका चाळीत खालच्या मजल्यावरच्या खोलीत राहणाऱ्या सूर्यकांत, शरद तळवलकर, जगदीश पेंढारकर आणि राजा गोसावी या चार टवाळखोर मित्रांची. बाबूजी यांच्यासह लता मंगेशकर यांनी गायलेलं, गीतकार मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांनी. संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांनी सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या काठी वसलेल्या वारणानगर या आणि इतर गावी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना तबला, सतार, बासरी, संवादिनी अशी विविध वाद्य शिकवून नुसती संगीत प्रेमाचीच नाही तर जीवनाकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण दिली आणि त्यांचं जीवन समृद्ध करण्याची अतिशय मोलाची कामगिरी केली. मंडळी, स्पष्ट शब्दोच्चाराबाबत बाबूजी आधीपासूनच किती आग्रही असायचे याची नेहमी चर्चा होते. 1952 या वर्षातील या गाण्यात देखील गाण्यातल्या शेवटच्या ओळीतील कुणाचा दोष अन शिक्षा कुणाला काय हे देवा या ओळीमधील दोष आणि शिक्षा या शब्दांचा उच्चार बघा, त्यांनी किती स्पष्ट केला आहे ते ऐकूया. मित्रांनो, अखेर जमलं या चित्रपटातलं हे एक विरह गीत लता मंगेशकर आणि बाबूजी यांच्या आवाजात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. रसिक हो, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया लता मंगेशकर यांनी बाबूजी यांच्यासह गायलेलं 1954 या वर्षी प्रदर्शित झालेल्या महाराणी येसुबाई या ऐतिहासिक चित्रपटातलं एक सुंदर गीत. या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या सुलोचना, रमेश देव, सूर्यकांत, चंद्रकांत गोखले इत्यादी यांच्या आणि दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर. यानंतरच्या गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. महाराणी येसुबाई या चित्रपटात हे सुंदर गीत चित्रित झालं आहे नलिनी बोरकर आणि सूर्यकांत यांच्यावर. ऐकूया. रात अर्धी चांद अर्धा त्यात सुटला गारवा.

बाबूजी सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी चित्रपटातील युगुल गीतांच्या आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेलं एक अतिशय सुरेख युगुल गीत. हे गीत आहे 1959 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कीचक वध या ऐतिहासिक चित्रपटातलं. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे प्रसिद्ध नृत्यांगना हेलन आणि डान्स मास्टर गोपीकृष्ण यांच्यावर. हेलन या नर्तिकेचा हा पहिलाच मराठी चित्रपट. हे दोघेही नृत्यामध्ये अत्यंत निपुण. या गाण्याच्या नृत्यातले त्यांचे दोघांचे पदलालित्य आणि या गाण्यातले बाबूजी लता मंगेशकर यांचे गाणं लालित्य अगदी आवर्जून पाहण्याजोगे आणि लक्ष देऊन ऐकण्याजोगे आहे मंडळी. या गाण्यातला सतार या वाद्याचा अतिशय सुरेख वापर या गाण्याला अविस्मरणीय करते. नायिका आपल्या सौंदर्याची आणि नाजुकीची कल्पकता नृत्याद्वारे सादर करताना आपल्या सख्यांशी बोलत हसत गाण्यात सहभागी असते. संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी तालावर सोपी पण उठावदार लयबद्ध मांडणी केली आहे सुरांची, ज्यात हार्मोनियम व्हायोलिन सतार आणि तालवाद्य गोड सूर रंगवतात. गायिका लता मंगेशकर आणि गायक बाबूजी प्रत्येक शब्दोच्चार मऊ आणि रेशमी स्वरात करत भावनांना जोडत हे सुंदर गीत सादर करतात. गाण्यातला शृंगार आणि लाजुकता नायिकेच्या आवाजात नजरेत आणि पदन्यासातून व्यक्त होते. गीताचे शब्द चाल संगीत गायन चित्रीकरण अशा सर्व अंगांनी एखादं गाणं छान जमून येतं ना मंडळी, हे गाणं त्यातलंच एक. ऐकूया कीचक वध या चित्रपटातलं हे सुंदर गीत.

0: कसी कुणीकडे
1: सख्याकडे
0: कुणीकडे
1: सख्याकडे

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वर भास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

निर्जर जबिया ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय संचलित बाल भवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बाल भवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी

नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.